हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात. तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने
हळूहळू श्वास आत घ्या। आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचाराणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया रविवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो वसंत देसाई यांनी संगीत दिलेली होनाजी बाळा यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे लता मंगेशकर आणि पंडितराव नगरकर यांनी.

ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिशोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून

आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: भारतीय सौर दिनांक 10 सौर महिना ज्येष्ठ 1948. विक्रम संवत 2082. शालिवाहन शके 1948. आज रविवार, अधिक ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात 31 मे 2026. आजचं नक्षत्र आहे अनुराधा नक्षत्र. आज कुलधर्माचा दिवस आहे. अधिक ज्येष्ठ पौर्णिमा दुपारी 2:14 आहे. थोर शिवभक्त पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांचा एक श्लोक आहे, तो असा, अनाश्रिताः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः. याचा अर्थ असा, कर्मफलाचा आश्रय न करता जो केलंच पाहिजे असं कर्म करतो तोच संन्यासी आणि योगी आहे असं जाणावं. केवळ अग्नी बाळगत नाही किंवा अक्रिय राहतो म्हणजे सांसारिक कर्म करत नाही त्यालाच केवळ संन्यासी आणि योगी म्हणू नये. इथे अग्नी बाळगणे हा संदर्भ आश्रम संन्यासाशी निगडीत आहे. अग्नी ठेवणं, अग्निहोत्र बाळगणं किंवा उद्योग व्यवसायाची कर्म करणं हे आश्रम संन्यासात वर्ज्य आहे. ह्या श्लोकाविषयी परमपूज्य स्वामी वरदानंद भारती म्हणतात, आपण सगळे कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपात कर्म करीत असतो, पण ते आवश्यक किंवा विहित असं कर्तव्य कर्म असतंच असं नाही. आणि विहित कर्मही निष्काम भावनेने होत नाही. कर्मणूक म्हणून, व्यसन म्हणून, वेळ घालवण्याचं साधन म्हणून, चैन म्हणून आपण कितीतरी गोष्टी करत असतो, त्यात आवश्यकतेचा भाग जवळजवळ नसतोच. लौकिकाच्या दृष्टीने असलाच तर फार थोडा असतो. तेव्हा या दृष्टीने होणारी सर्व कर्म ही अनावश्यक असल्याने त्यासंबंधी काही सांगण्याचं कारण नाही. परंतु जी कर्म आवश्यक आहेत, केलीच पाहिजेत अशी आहेत, त्यांचाच उल्लेख भगवान कार्य कर्म म्हणजे कर्तव्य कर्म ह्या शब्दाने करीत आहेत. अशी ही कर्तव्य कर्म संन्यास किंवा योग साधावा अशी इच्छा असेल तर फलाशारहित होऊन केली पाहिजेत असं भगवान सांगतात. कर्मफल त्यागाची व्याख्या अवच्छेदकावच्छिन्न यासारख्या परिभाषेने मला करता येणार नाही, पण फलाकांक्षा विरहित कर्म हे खेळाडूपणासारखं, खिलाडू वृत्तीसारखं म्हणजे स्पोर्ट्समन स्पिरिटसारखं आहे असं म्हणता येईल. उत्तम प्रकारे खेळ खेळणं हे आनंदाचं, जय पराजय महत्वाचा नाही. त्याप्रमाणे स्वकर्म चांगल्या रीतीने पार पाडणं हे उचित. यशापयशाची चिंता असता कामा नये. असं वागणाऱ्यालाच अनाश्रिताः कर्मफलं कार्यं कर्म करोती असं म्हणता येईल. व्यवहारात वागताना आपण या गोष्टीचा विचार करतो का? कर्मफलाची आसक्ती न ठेवता जर वागता आलं तर जीवनातले सगळे तणाव, सगळी दडपणं म्हणजे स्ट्रेस आणि स्ट्रेन हे नष्ट होतील. कारण निर्माण होणारे सर्व ताण हे अभिलाषेतून, आकांक्षेतून निर्माण झालेले असतात. ताणरहित आयुष्य जगायचं असेल, आळशी नसलेलं अत्यंत कार्यक्षम जीवन समाधानाने भोगायचं असेल तर फलाची आकांक्षा नसलेलं कर्तव्य कर्म निष्ठेने करीत राहणं हाच एक मार्ग आहे. आत्ता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो आता ऐकूया अण्णा जोशी यांची गीतरचना. संगीत आहे निळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संत मुक्ताबाई यांची अभंगरचना. संगीत आहे सी रामचंद्र यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 31 मे. भगवंताला शरण जावं. मी जे जे करतो ते भगवंताकरता करतो असं जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होय. कर्तेपण घालवायला उत्तम भक्त व्हावं लागतं. भगवंत प्राप्तीशिवाय दुसरं काहीही नको असं वाटणं हे भक्ताचं लक्षण आहे. चांगलं कार्य हे सुद्धा बंधनाला कारणीभूत होत असतं. याकरता कोणतंही कृत्य भगवंताला स्मरून करावं. भगवंताच्या स्मरणामध्ये स्नानाची आठवण झाली नाही तर त्याला पापी कसं म्हणावं. जो काळ भगवत स्मरणात जातो तोच काळ सुखात जातो. विषयासाठी आपण स्वतःला विसरतो, मग भगवंताला आठवण्यात का नाही स्वतःला विसरू. मला सगुणात प्रेम येत नाही असं जोपर्यंत वाटतं तोपर्यंत सगुण भक्ती करावी. गुरुच्या इच्छेप्रमाणे आपण वागलो म्हणजे माझी इच्छा नाहीशीच नाही का झाली. यामध्ये अभिमान अनायासे मारला जातो. मी पणा टाकल्याशिवाय गुरु आज्ञा नाही पाळता येत. गुरु आज्ञा प्रमाण मानून माझी इच्छा मी दाबू लागलो तरी सुद्धा ती आपलं डोकं मधून मधून वर काढतेच. पण तिला एकदा कळलं की हा ऐकत नाही की मग ती हळूहळू नाहीशी होत जाते. देह अर्पण करण्यापर्यंत मजल आली तरी गुरु आज्ञा मोडू नये. देहातीत व्हायला गुरु आज्ञेप्रमाणे वागणं या परते दुसरं काय आहे. मी देही नाही असं म्हणत राहिला तर माणूस केव्हा तरी देहातीत होईल. आपला धर्म आणि नीती सांभाळावी आणि सत्संगतीने राहण्याचा प्रयत्न करावा. संत आणि प्रापंचिक दोघेही प्रपंच करतात, पण प्रापंचिक कर्तेपणा आपल्याकडे घेतात तर संत राम करता असं म्हणून प्रपंच करतात. कर्तेपण तुम्ही आपल्याकडे घेतलं तर सुखदुःख भोगावं लागेल. बायको आजारी पडली तर रात्रंदिवस जागतो आणि स्वतःला विसरतो. मग भगवंताकरता नाही का तसं करता येणार. तळमळ असली पाहिजे की मग सर्व काही होतं. किती दिवसात मुक्ती मिळेल याला समर्थांनी फार चांगलं उत्तर दिलं आहे. ज्या क्षणी भगवंत स्मरणात स्वतःला विसराल त्या क्षणी मुक्ती मिळेल. स्वतःला विसरणं म्हणजे निर्गुणात जाणं. कृती करणाऱ्याचाच खरा वेदांत असतो. मी विद्वान आहे असं वाटू लागलं की भगवंताचं भजन करण्याची लाज वाटते. याकरता सतत भगवंताच्या नामाचा सहवास ठेवा. सहवासाने माणसाचं सुद्धा प्रेम जर वाढतं तर भगवंताचा सहवास केल्याने त्याचं प्रेम नाही का येणार. भगवंताला शरण जावं आणि त्याचं होऊन राहावं यातच सर्व धर्माचं आणि शास्त्रांचं सार आहे. देहाहून आणि मनाहून आपण निराळे आहोत म्हणून नाम घेत तसं वेगळं राहण्याचा प्रयत्न करावा. जे कशानेही साधलं नाही ते नामाने साधेल. श्रीराम.

0: आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, विद्याधर गोखले यांची पदरचना ऐकूयात. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया कवी संजीव यांची गीतरचना. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि सहकारी यांचा.

श्रोते हो आता ऐकूया सुरेश भट यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना. संगीत दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 6:15 आणि 5:25 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। मंगळ वेढ्यातल्या कोष्ट्याला स्वामींनी स्वप्नदृष्टांत दिला ही बातमी पंचक्रोशीत पसरली। स्वामींना भेटायला लोक लांबून लांबून येऊ लागले, आपल्या अडचणी स्वामींच्या कानावर घालू लागले। स्वामी मार्ग दाखवतील ह्याची लोकांना खात्री वाटू लागली। प्रत्येकाच्या दुःखाची प्रतवारी वेगळी होती। येणारा प्रत्येकजण स्वामींच्या पाया पडायचा आणि त्यांच्यासमोर आपली वेदना प्रकट करायचा। स्वामींना भेटायला एक वृद्ध जोडपं आलं। त्या स्त्रीने स्वामींच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला। स्वामी ध्यानस्थ बसले होते, त्यांनी डोळे उघडले। त्या वृद्ध स्त्रीचे व्याकुळ डोळे स्वामींनी पाहिले। स्वामींना अंतर्ज्ञानाने तिचं दुःख लगेच कळलं। तरीसुद्धा स्वामींनी त्या वृद्ध स्त्रीला विचारलं, माते तुला कसलं दुःख आहे, मोकळेपणाने प्रकट कर। स्वामींच्या बोलण्यातलं आर्जव आणि प्रेम पाहून ती स्त्री स्वामींच्या चरणांशी बसली आणि म्हणाली, स्वामी आपल्या कृपेने सर्व काही उत्तम आहे। देवाने सर्व काही दिलं परंतु मला मूल झालं नाही, त्यासाठी गेली अनेक वर्ष जीव तडफडतो आहे। आयुष्य उतार वयाला लागलं, आता मूल होण्याची शक्यता संपुष्टात आली। तेवढी कृपा झाली असती तर आयुष्य धन्य पावलं असतं। खूप वैद्यांना प्रकृती दाखवली, खूप व्रत केली, तीर्थक्षेत्रांवर गेले, नवस बोलले, परंतु ही माझी कूस काही उजळली नाही, असं म्हणून स्त्री हुंदके देऊन रडू लागली। स्वामींनी त्या स्त्रीच्या पाठीवरून अतीव प्रेमाने हात फिरवला। स्वामी म्हणाले, माते काळजी करू नकोस, श्री दत्तात्रेयांवर विश्वास ठेव। असं म्हणत स्वामींनी त्या स्त्रीच्या कपाळावर भस्म लावलं। स्वामींनी तिच्या पतीला हाक मारली आणि सांगितलं, हे समोर जे शिरसाचं झाड आहे ना, त्याला पांढऱ्या रंगाचा डिंक लगडला आहे, तो घेऊन जायचा आणि मधात घालून 3 दिवस हिला खायला द्यायचा, सर्व काही ठीक होईल। त्या वृद्ध स्त्रीने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला। 3 दिवस शिरसाचा डिंक मधात घालून तिने खाल्ला। वर्षभराने त्या वृद्ध स्त्रीला मुलगा झाला। आश्चर्य म्हणजे उतार वयातल्या स्त्रीला स्वामींच्या कृपेने संतती झाली। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय साधक स्वामी भक्तांनो, एक लक्षात ठेवा की प्रत्येक दुर्दैवी आणि कम नशिबी जीवाबरोबर त्याचं प्रारब्ध जोडलं गेलेलं असतं। ह्या प्रारब्धाच्या खाणाखुणा प्रत्येक जीवाला हर क्षणी जाणवत असतात। ह्या प्रारब्धाची गती खरं तर एक सत्पुरुष सोडलं तर कुणालाच कळत नाही। प्रारब्धात काय लिहिलं आहे हे कुणालाच वाचता येत नाही। फक्त साक्षात्कारी अवतारी पुरुष प्रारब्ध वाचू शकतात आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवू शकतात। त्यासाठी प्रथम त्यांना शरण जावं लागतं। स्वामींनी त्यांच्या चरणांशी आलेल्या प्रत्येक दुर्दैवी जीवाचं प्राक्तन वाचलं आणि प्रत्येकाला मार्ग दाखवला, त्यांचं दुःख हरण केलं। म्हणून स्वामींना आपण शरण जायला हवं, तेच आपल्या पाठीशी नेहमी उभे राहतात।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3 5

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिक मास पोथी अध्याय 15 श्री गणेशाय नमः। मणिग्रीव आपल्या पत्नीसह उग्र देवासमोर बसला आणि म्हणाला, चमत्कार नावाचं नगर येथून जवळच आहे, तेथे मी राहत होतो। तेथे मी श्रीमंत असून उदार आणि परोपकारी होतो, पण दैवयोगाने माझी बुद्धी फिरली। मी अनाचार, स्वैराचार, दुराचार करू लागलो, सर्व व्यसन केली, कित्येक स्त्रिया भ्रष्ट केल्या, कित्येकांना लुबाडलं, कित्येक खून केले, मला लोकांनी वाळीत टाकलं, राजाने मला दंड केला, सर्व संपत्ती जप्त केली आणि नगराच्या बाहेर हाकलून दिलं। ही माझी धर्मपत्नी सर्व त्रास सहन करून माझ्याबरोबर राहिली आहे। मी फार पापी आहे, मी फार दुःख भोगीत आहे। तुम्ही माझ्यावर दया करा, माझे दारिद्र्य दूर होईल आणि माझी सद्बुद्धी मला पुन्हा प्राप्त होईल, यासाठी काहीतरी उपाय सांगा। उग्रदेव म्हणाला, तू एवढा पापी असूनही मला वेळीच उपचार करून जीवदान दिलंस की तुझी सद्बुद्धीच होय, तुझे चांगले भाग्य आता उदयास येईल, यात शंका नाही। असे पहा, आता लवकरच पुरुषोत्तम मास येत आहे, त्या मासामध्ये काही व्रते केली तर फार मोठे पुण्य मिळते, इहपरलोकी सुख मिळते आणि वैकुंठ प्राप्तीही होते, असे साक्षात भगवंताने वचन दिले आहे। तुम्ही त्या महिन्यात भगवान कृष्णाच्या मूर्तीपुढे रोज अखंड दीप लावावा, तो तिळाच्या तेलाने, तुपाने किंवा उंडीच्या तेलाने प्रदीप्त करावा। तू स्त्रीसह येथील सरोवरात रोज देवाचं नामस्मरण करून स्नान करावे, पुरुषोत्तम देवाची पूजा करावी आणि नैवेद्य दाखवून दिवा सतत तेवत ठेवावा। तुम्हाला वेदांचा अधिकार नाही, पण सर्व उपासनांपेक्षा अधिक मासातील हे व्रत जास्त प्रभावी आहे, तुमची सर्व मनोरथे पूर्ण होतील। असे सांगून उग्रदेवाने व्रताची सगळी माहिती नीट सांगितली आणि तो म्हणाला, तुम्ही माझी सेवा केलीत त्यामुळे मी प्रसन्न होऊन तुम्हाला हा उपाय सांगितला। आता मी प्रयाग क्षेत्रास जातो, असं म्हणून मणिग्रीव आणि त्याची पत्नी यांचा निरोप घेऊन तो उग्रदेव तीर्थयात्रेस गेला। जेव्हा 2 महिन्यांनी पुरुषोत्तम मास आला, तेव्हा त्या मणिग्रीवाने अत्यंत भक्तिभावाने स्नान, देवपूजा, दीप लावणे इत्यादी सर्व रोज केले, त्यामुळे त्यांच्या मनातील मल नाहीसा होऊन शुद्ध बुद्धी झाली, मन शांत झालं, हिंसक स्वभाव नाहीसा झाला। अगस्ती मुनी म्हणाले, हे चित्रबाहो, तूच तो मणिग्रीव होतास आणि चंद्रकला ही तुझी पत्नी होती। तुम्ही पूर्वजन्मी अधिक मासाचं व्रत केल्यामुळे तुम्हाला हे सर्व वैभव प्राप्त झाले आहे, विशेषतः रोज देवासमोर दीप लावल्याचा हा प्रभाव आहे। अगस्त्य ऋषी राजाचा निरोप घेऊन निघून गेले। चित्रबाहूने आपले आयुष्य सदाचारात घालविले आणि मृत्यूनंतर त्यांना सायुज्य मुक्ती मिळाली। ओम नमो भगवते वासुदेवाय।

अधिक मास महात्म्य या अधिक मासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण 15वा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी, महिनाभर अनवाणी म्हणजे पादत्राणे न वापरता चालावे. महिन्याच्या शेवटी गरीब माणसाला त्याच्या मापाची पादत्राणे दान देणे. ओम श्री विष्णवे नमहा. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा

भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

असमर्थ। आपण दासबोध पाहतो आहोत दशक 3 समास 10 वैराग्य निरूपण नाम समास। ज्याला बोध झाला त्याच्या लक्षात येतं माया या नावाची नदीच नाहीये, संसार या नावाचा सागरच नाहीये, तेव्हा आईल तीरावरून पैल तिलाकडे जाण्याचा प्रश्नच नाहीये। ज्या ठिकाणी जिथं आपण जसे आहोत तिथं आपण मुक्तच आहोत। पण हा बोध व्हायला भगवंताची कृपा व्हायला लागते, सद्गुरूंची कृपा व्हायला लागते। पण जेव्हा असं संकट येतं तेव्हा संकटातून बाहेर काढण्याचं काम भगवंत करत असतात। तयासी नेले पहिलं थडी येर, येर म्हणजे इतर जी मंडळी, येर ते अभाविके, जे अभाविक मंडळी आहे, नास्तिक मंडळी आहे, भगवंताला न मानणारी मंडळी आहे, ती बापुडी वाहतची गेली असं म्हटलं। ज्यांनी भगवंताला धरलं ती वाचली आणि ज्यांनी भगवंताला सोडलं ती वाहत गेली। भगवंताला काय पाहिजे असतं? भगवंत भावाचा भुकेला। तुम्ही भगवंताला काय देताय? त्याच्या अंगावर सोन्याचे दागिने घालताय, रत्नजोडीत मुकुट घालताय का काय घालताय, घाला तुमच्या परिस्थितीप्रमाणे जे शक्य असेल ते। पण भगवंताला जे हवं होतं ती शबरीची बोरं हवी होती, सुदाम्याचे पोहे हवे होते, विदुराघरच्या कण्या खायला भगवंत आलेले होते। कारण भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखोन भुलला। एखाद्याचं जवळ अंतःकरण भावाने भरलेलं असेल तर भगवंत त्या भावाला भुलतो। तुम्ही किती दिलं, काय किमतीचं दिलं याला महत्व नाही। नवव्या अध्यायात भगवंतांनी म्हटलेलं आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती तद अहम भक्त परतम अश्नामी प्रयतात्मना। पत्र पुष्प फल तोय जे काही तो देईल ते भावाने दिलेलं असल्यामुळे ते नुसतं घेतो नाही खाऊन टाकतो असं म्हटलेलं। म्हणजे शबरीची बोरं, तुळशीपत्र होतं रुक्मिणीचं, ते किती मोलाचं होतं तर भगवंतांच्या दृष्टीनं ते लाख मोलाचं होतं। भगवंताला आपलंसं करणार होत। भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखोणी भुलला, संकटी पावे। संकटामध्ये तो आपल्याला पावतो, पण कुणाला? भाविकाला। भाविक जर असेल तर त्याला संकट, तो बाकी कशावर मग फारसा अवलंबून नसतो, भक्त जो असतो। मग व्यावहारिक दृष्टीनं काय त्याला उपाय असतील संकटावर ते करत असतो, पण खऱ्या अर्थाने तो भगवंताला साका मारत असतो की तू येऊन यातून मला बाहेर काढ। आणि असा जर असेल तर भाविकाला रक्षित असे असं म्हटलंय। भगवंत त्या भाविकाचं रक्षण करतात। जयास भगवंत आवडे तयाचे देवासी साकडे। भगवंत हा आवडला पाहिजे। भीतीपोटी भगवंताची भक्ती करणारी मंडळी बहुतेक आहेत। किंवा एक नेहमीची कर्म आहेत, नित्य नैमित्तिक जे वाटायला आलेलं आहे ते करायचं आहे म्हणून करणारी मंडळी आहेत, पण पूजेत रंगून गेलेली आहेत, भजनात तल्लीन झालेली आहे अशी मंडळी किती असं जर विचाराल फारच थोडी। पण जर एखाद्याला भगवंत आवडत असेल आणि भगवंत आवडतो ह्याचा अर्थ भगवंतावरचं प्रेम तर आहेच, परंतु जे जे भगवंताला आवडतं तेही त्या भक्ताला आवडलं पाहिजे। काय केलं असता भगवंताला आवडेल याचा विचार करून ते आपल्या अंगी मरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ते गुण मिळवले पाहिजेत। देह मन बुद्धी जास्तीत जास्त शुद्ध करून भगवंताला राहण्याचं ठिकाण आपलं अंतःकरण बनवलं पाहिजे। जया असं भगवंत आवडे तयाचे देवासी साकडे, असं जर कुणी असेल तर देवाला साहजिकच त्याचं साकडं असतं, देवाचं साहजिकच त्या भक्ताकडे लक्ष असतं, त्याचं काय चाललंय, काय नाही, काय हवं, काय नको। भक्त विचार करत नाही मला अमुक पाहिजे म्हणून, भगवंत त्याचा विचार करत असतो। संसार दुःख सकळ उडे, सगळ्याचं सगळं संसार दुःख उडतं कुणाचं? निज दासाचे। भगवंताचा जो दास आहे त्याला संसार दुःख राहतच नाही, त्याचं कारण संसार देखील तो भगवंताचाच म्हणतो। त्याच्यात फक्त आपल्याला जे काम आलेलं असेल तेवढंच करतो आणि सर्वच्या सर्व स्वतः सकट भगवंताच्या चरणावर वाहतो, त्यामुळे त्याला दुःख कोणतं राहत नाही। जे अंकित ईश्वराचे तयास सोहळे निज सुखाचे। आपण अंकित होतो पैशाचे, जिथं नोकरी करत असतो तिथला जो कोणी बॉस असतो त्याचे अंकित असतो, इतर गोष्टींचे दास असतो, परंतु जो ईश्वराचा अंकित होईल, सर्वच्या सर्व ईश्वराच्या इच्छेनं ज्याचं चालत असेल त्याला सोहळे कसले असतात? निज सुखाचे सोहळे असतात। निज सुख म्हणजे आत्मसुख, स्वरूप सुख,
स्वरूपानंदांच्या स्वरूपानंदाच्या सोहळ्यामध्ये असं जो भक्त असेल तो अखंड निमग्न असतो. केव्हाही त्याला विचारा कसं काय असेल ते विचारलं तर म्हणे आनंद आहे. त्याला ते आनंदाचं स्वरूप लक्षात आलेलं असतं, त्या आनंदात तो रंगलेला असतो. कारण भगवंताजवळच आनंद असल्यामुळे आणि तो भगवंतांना पक्का धरून राहिलेला असल्यामुळे त्याला भगवंताखेरीज दुसरं काही सुचत नाही. आणि त्यामुळे तयास सोहळे निज सुखाचे धन्यतेची दैवाचे भाविक जन, असे जे भाविक जन आहेत ते धन्य आहेत, ते दैववान आहेत, ते भाग्यवान आहेत असं समर्थ म्हणतात. जैसा भाव जयापासी तैसा देवतयासी. तुमचा भाव जसा असेल तसा देव आहे. देवाला कुठून आणायचं नाही आहे, कुठून बोलवायचं नाही आहे, तो अखंड असं त्याची असे सर्व काळ. भगवंत नाही असं ठिकाण नाही, अशी वेळ नाही, असं कुठलंच वस्तू नाही की ज्यामध्ये भगवंताचं अस्तित्व नाही. सर्व ठिकाणी भगवंत भरून आहे. तुमचा जर भाव असेल तर देव तुमच्या जवळच आहे, तुमच्या अंतःकरणाचाच आहे. तैसा देव तयासी जाणे भाव अंतर साक्षी प्राणी मात्राचा. आणि तुमच्या अंतरातच तो असल्यामुळे त्या भक्ताचा त्या जीवाचा भाव काय आहे हे त्याला बोलून देखील सांगावं लागत नाही. अंतर साक्षी भगवंत ते जाणत असतो. किंबहुना त्या जीवाला देखील काही वेळा लक्षात येत नसतं की आपला भाव आत काय आहे, भगवंताला माहिती असत. त्यामुळे भगवंताला कळलं नाही असं काहीही होऊ शकत नाही. पण जरी भाव असला माईक, एखाद्याने जर भावाचं नुसतंच प्रदर्शन केलं आणि आतमध्ये भाव नाहीच आहे, नुसतं प्रदर्शन आहे, मोठेपण आहे लोकांना दिसण्यासाठी, असं जर असेल तरी देव होय महाठक. देवाला लक्षात येतं हे नुसतं नाटक चाललेलं आहे. असं जर नाटक असेल तर भगवंत त्याला बोलत नाही. देव होय महाठक नवल तयाचे कौतुक. आणि मग तो कसा असतो, जैशास तैसा. खरा भक्त असेल भगवंत आहे पाठीशी. पण तुम्ही जर भक्तीचं नाटक करत असाल तर मात्र भगवंत त्याला जाणतो आणि जशास तसं वर्तन भगवंताकडून होतो. जैसे जयाचे भजन तैसे चिदे समाधान. फार महत्वाचा शब्द आहे. सवर्ण परमार्थ कशासाठी असं जे विचाराल तर हे चार अक्षर समाधान. जसं भजन असेल त्याप्रमाणे समाधान. जे भजन नामदेवाने केलं, स्वरूपानंदाने केलं, चैतन्य महाप्रभूंनी केलं, मीराबाईंनी केलं, आणि जे भजन ज्या प्रकाराने केलं त्यांना त्या भजनातून समाधान मिळालं. आणि आपण जे भजन करतो टाळ मृदंग आणखी काय काय सगळी त्याची आयुधं घेऊन त्याच्यामध्ये समाधान मिळतं का असं जर विचारलं तर जरा शंकाच घ्यायला लागेल. कारण आपण ते कशासाठी करतो याच्यावर अवलंबून आहे. जसा ज्याचा भाव असेल त्या प्रमाणात समाधानाचं प्रमाण मिळणार. आणि समाधान याचा अर्थ देखील बुद्धी स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाली म्हणजे जे मिळतं ते समाधान आहे. आपली बुद्धी बाहेर फिरते. म्हणून भगवंतांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, मय्येव मन आदत्स्व मयी बुद्धीम निवेश. बुद्धी आणि मन माझ्या ठिकाणी ठेव, तेच आनंदाचं ठिकाण आहे, शांतीचं ठिकाण आहे, समाधानाचं ठिकाण आहे. म्हणून जर तुमचा भाव योग्य तऱ्हेनं असेल, योग्य त्या दिशेनं जात असेल तर तुम्हाला समाधानाचं ठिकाण हे तुम्हाला सहज प्राप्त होणार आहे. म्हणजे समाधान मिळवण्यासाठी सगळी साधन आहे हे लक्षात घेऊन भगवंत किंवा समर्थ जे सांगतात की अशा तऱ्हेनं भक्ती व्हावी की त्या भक्तीतून काय निष्पन्न होत असेल तर समाधान प्राप्त होत आहे. समाधान आहे से थोर नाही, नरदेह प्राप्त होत नाही पुन्हा पुन्हा. ते समाधान मिळण्यासाठी काय करायचं ते आपण पुढे पुन्हा बघूया. हरी ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा बृधः कस्य स्विद्धनः.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम भक्ती सुधा सेवा मित्र, कृतज्ञता अभिवादन। श्रोते हो नमस्कार। भक्ती सुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे। म्हणूनच भक्ती सुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। हा प्रवास आहे साधनेचा। ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला आहे। या सर्व सेवा मित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो। अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे। आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवा मित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत। त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाळ रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी पनवेल, राजाकाका देशपांडे अहिल्यानगर, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे। हे सर्वजण भक्ती सुधाला सेवा मित्र म्हणून दरमहा देणगी देत आहेत। या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही। या व्यतिरिक्त काही भक्ती सुधा सेवा मित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे। त्या सर्वांना भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो। श्रोते हो, भक्ती सुधाचं निस्वार्थ कार्य अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा। त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। या नंबरवर आपलं नाव आणि भक्ती सुधा सेवा मित्र करिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्ती सुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्ती सुधा सेवा मित्र करता दरमहा देणगी देऊ शकाल। पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी। नमस्कार।
2: आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना। संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना। संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकर यांच्या स्वरात ऐकूयात संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत दत्ताराम गाडेकर.

ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 10:00 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5:00.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

ऐकूया गुरुनाथ शेणई यांची गीतरचना. संगीत आहे वीरधवल करंगुटकर यांचं आणि स्वर आहे कृष्णा कल्ले यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: श्रोते हो, ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित प्रभाकर कारेकर यांनी गायलेला राग बिलासखानी तोडी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित प्रभाकर कारेकर यांनी गायलेला राग बिलासखानी तोडी. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित प्रभाकर कारेकर यांनी गायलेला राग बैरागी भैरव.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित प्रभाकर कारेकर यांनी गायलेला राग बैरागी भैरव. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।
0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे। म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका

प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा।
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकडोजी महाराजांची अभंग रचना। संगीत आहे श्रीरंग उरेकर यांचं आणि स्वर आहे पंडित उल्हास कशाळकर यांचा।

श्रोते हो, संत सावता महाराजांची अभंगरचना ऐकूयात. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे पल्लवी कर्वे आणि सहकारी यांचा.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया दादा जोशी यांची भक्तिरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे चित्रा आपटे आणि राजेश दातार.

आता ऐकूया दादा जोशी यांची भक्ती रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर.

श्रोते हो आता ऐकूया संत दासगणू महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी

हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

भक्ती सुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।

या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया रविवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, वसंत देसाई यांनी संगीत दिलेली होनाजी बाळा यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे लता मंगेशकर आणि पंडितराव नगरकर यांनी.

ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: भारतीय सौर दिनांक 10 सौर महिना ज्येष्ठ 1948। विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज रविवार, अधिक ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात 31 मे 2026। आजचं नक्षत्र आहे अनुराधा नक्षत्र। आज कुलधर्माचा दिवस आहे। अधिक ज्येष्ठ पौर्णिमा दुपारी 2:14 आहे। थोर शिवभक्त पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांचा एक श्लोक आहे, तो असा, अनाश्रिताः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः। याचा अर्थ असा, कर्मफलाचा आश्रय न करता जो केलंच पाहिजे असं कर्म करतो तोच संन्यासी आणि योगी आहे असं जाणावं। केवळ अग्नी बाळगत नाही किंवा अक्रिय राहतो म्हणजे सांसारिक कर्म करत नाही त्यालाच केवळ संन्यासी आणि योगी म्हणू नये। इथे अग्नी बाळगणे हा संदर्भ आश्रम संन्यासाशी निगडीत आहे। अग्नी ठेवणं, अग्निहोत्र बाळगणं किंवा उद्योग व्यवसायाची कर्म करणं हे आश्रम संन्यासात वर्ज्य आहे। ह्या श्लोकाविषयी परमपूज्य स्वामी वरदानंद भारती म्हणतात, आपण सगळे कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपात कर्म करीत असतो, पण ते आवश्यक किंवा विहित असं कर्तव्य कर्म असतंच असं नाही, आणि विहित कर्मही निष्काम भावनेने होत नाही। कर्मणूक म्हणून, व्यसन म्हणून, वेळ घालवण्याचं साधन म्हणून, चैन म्हणून आपण कितीतरी गोष्टी करत असतो, त्यात आवश्यकतेचा भाग जवळजवळ नसतोच। लौकिकाच्या दृष्टीने असलाच तर फार थोडा असतो। तेव्हा या दृष्टीने होणारी सर्व कर्म ही अनावश्यक असल्याने त्यासंबंधी काही सांगण्याचं कारण नाही। परंतु जी कर्म आवश्यक आहेत, केलीच पाहिजेत अशी आहेत, त्यांचाच उल्लेख भगवान कार्य कर्म म्हणजे कर्तव्य कर्म ह्या शब्दाने करीत आहेत। अशी ही कर्तव्य कर्म संन्यास किंवा योग साधावा अशी इच्छा असेल तर फलाशारहित होऊन केली पाहिजेत असं भगवान सांगतात। कर्मफल त्यागाची व्याख्या अवच्छेदकावच्छिन्न यासारख्या परिभाषेने मला करता येणार नाही, पण फलाकांक्षा विरहित कर्म हे खेळाडूपणासारखं, खिलाडू वृत्तीसारखं म्हणजे स्पोर्ट्समन स्पिरिटसारखं आहे असं म्हणता येईल। उत्तम प्रकारे खेळ खेळणं हे आनंदाचं, जय पराजय महत्वाचा नाही, त्याप्रमाणे स्वकर्म चांगल्या रीतीने पार पाडणं हे उचित। यशापयशाची चिंता असता कामा नये, असं वागणाऱ्यालाच अनाश्रिताः कर्मफलं कार्यं कर्म करोति असं म्हणता येईल। व्यवहारात वागताना आपण या गोष्टीचा विचार करतो का? कर्मफलाची आसक्ती न ठेवता जर वागता आलं तर जीवनातले सगळे तणाव, सगळी दडपणं म्हणजे स्ट्रेस आणि स्ट्रेन हे नष्ट होतील, कारण निर्माण होणारे सर्व ताण हे अभिलाषेतून, आकांक्षेतून निर्माण झालेले असतात। ताणरहित आयुष्य जगायचं असेल, आळशी नसलेलं अत्यंत कार्यक्षम जीवन समाधानाने भोगायचं असेल तर फलाची आकांक्षा नसलेलं कर्तव्य कर्म निष्ठेने करीत राहणं हाच एक मार्ग आहे। आत्ता सादर झालेला कार्यक्रम दिनविशेष, प्रस्तुती भक्ती सुधा।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। मंगळवेढ्यातल्या कोष्ट्याला स्वामींनी स्वप्नदृष्टांत दिला ही बातमी पंचक्रोशीत पसरली। स्वामींना भेटायला लोक लांबून लांबून येऊ लागले, आपल्या अडचणी स्वामींच्या कानावर घालू लागले। स्वामी मार्ग दाखवतील ह्याची लोकांना खात्री वाटू लागली। प्रत्येकाच्या दुःखाची प्रतवारी वेगळी होती। येणारा प्रत्येकजण स्वामींच्या पाया पडायचा आणि त्यांच्यासमोर आपली वेदना प्रकट करायचा। स्वामींना भेटायला एक वृद्ध जोडपं आलं। त्या स्त्रीने स्वामींच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला। स्वामी ध्यानस्थ बसले होते, त्यांनी डोळे उघडले। त्या वृद्ध स्त्रीचे व्याकुळ डोळे स्वामींनी पाहिले। स्वामींना अंतर्ज्ञानाने तिचं दुःख लगेच कळलं। तरी सुद्धा स्वामींनी त्या वृद्ध स्त्रीला विचारलं, माते तुला कसलं दुःख आहे, मोकळेपणाने प्रकट कर। स्वामींच्या बोलण्यातलं आर्जव आणि प्रेम पाहून ती स्त्री स्वामींच्या चरणांशी बसली आणि म्हणाली, स्वामी आपल्या कृपेने सर्व काही उत्तम आहे। देवाने सर्व काही दिलं परंतु मला मूल झालं नाही, त्यासाठी गेली अनेक वर्ष जीव तडफडतो आहे। आयुष्य उतार वयाला लागलं, आता मूल होण्याची शक्यता संपुष्टात आली। तेवढी कृपा झाली असती तर आयुष्य धन्य पावलं असतं। खूप वैद्यांना प्रकृती दाखवली, खूप व्रत केली, तीर्थक्षेत्रांवर गेले, नवस बोलले, परंतु ही माझी कूस काही उजळली नाही, असं म्हणून स्त्री हुंदके देऊन रडू लागली। स्वामींनी त्या स्त्रीच्या पाठीवरून अतीव प्रेमाने हात फिरवला। स्वामी म्हणाले, माते काळजी करू नकोस, श्री दत्तात्रेयांवर विश्वास ठेव। असं म्हणत स्वामींनी त्या स्त्रीच्या कपाळावर भस्म लावलं। स्वामींनी तिच्या पतीला हाक मारली आणि सांगितलं, हे समोर जे शिरसाचं झाड आहे ना, त्याला पांढऱ्या रंगाचा डिंक लगडला आहे, तो घेऊन जायचा आणि मधात घालून 3 दिवस हिला खायला द्यायचा, सर्व काही ठीक होईल। त्या वृद्ध स्त्रीने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला। 3 दिवस शिरसाचा डिंक मधात घालून तिने खाल्ला। वर्षभराने त्या वृद्ध स्त्रीला मुलगा झाला। आश्चर्य म्हणजे उतार वयातल्या स्त्रीला स्वामींच्या कृपेने संतती झाली। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय साधक स्वामी भक्तांनो, एक लक्षात ठेवा की प्रत्येक दुर्दैवी आणि कम नशिबी जीवाबरोबर त्याचं प्रारब्ध जोडलं गेलेलं असतं। ह्या प्रारब्धाच्या खाणाखुणा प्रत्येक जीवाला हर क्षणी जाणवत असतात। ह्या प्रारब्धाची गती खरं तर एक सत्पुरुष सोडलं तर कुणालाच कळत नाही। प्रारब्धात काय लिहिलं आहे हे कुणालाच वाचता येत नाही। फक्त साक्षात्कारी अवतारी पुरुष प्रारब्ध वाचू शकतात आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवू शकतात। त्यासाठी प्रथम त्यांना शरण जावं लागतं। स्वामींनी त्यांच्या चरणांशी आलेल्या प्रत्येक दुर्दैवी जीवाचं प्राक्तन वाचलं आणि प्रत्येकाला मार्ग दाखवला, त्यांचं दुःख हरण केलं। म्हणून स्वामींना आपण शरण जायला हवं, तेच आपल्या पाठीशी नेहमी उभे राहतात।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो आता ऐकूया अण्णा जोशी यांची गीतरचना. संगीत आहे निळकंठ अभ्यंकर यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संत मुक्ताबाई यांची अभंग रचना. संगीत आहे सी रामचंद्र यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

रसामार्थ आपण दासबोध पाहतो आहोत. दशक 3 समास 10 वैराग्य निरूपण नाम समास. ज्याला बोध झाला त्याच्या लक्षात येतं माया या नावाची नदीच नाहीये, संसार या नावाचा सागरच नाहीये. तेव्हा आईल तीरावरून पैल तिलाकडे जाण्याचा प्रश्नच नाहीये. ज्या ठिकाणी जिथं आपण जसे आहोत तिथं आपण मुक्तच आहोत. पण हा बोध व्हायला भगवंताची कृपा व्हायला लागते, सद्गुरूंची कृपा व्हायला लागते. पण जेव्हा असं संकट येतं तेव्हा संकटातून बाहेर काढण्याचं काम भगवंत करत असतात. तयासी नेले पहिलं थडी येर, येर म्हणजे इतर जी मंडळी, येर ते अभाविके, जी अभाविक मंडळी आहे, नास्तिक मंडळी आहे, भगवंताला न मानणारी मंडळी आहे, ती बापुडी वाहतची गेली असं म्हटलं. ज्यांनी भगवंताला धरलं ती वाचली आणि ज्यांनी भगवंताला सोडलं ती वाहत गेली. भगवंताला काय पाहिजे असतं? भगवंत भावाचा भुकेला. तुम्ही भगवंताला काय देताय? त्याच्या अंगावर सोन्याचे दागिने घालताय, रत्नजोडीत मुकुट घालताय का काय घालताय, घाला तुमच्या परिस्थितीप्रमाणे जे शक्य असेल ते. पण भगवंताला जे हवं होतं ती शबरीची बोरं हवी होती, सुदाम्याचे पोहे हवे होते, विदुराघरच्या कण्या खायला भगवंत आलेले होते. कारण भगवंत भावाचा भुकेला. भावार्थ देखोन भुलला. एखाद्याचं जवळ अंतःकरण भावाने भरलेलं असेल तर भगवंत त्या भावाला भुलतो. तुम्ही किती दिलं, काय किमतीचं दिलं याला महत्व नाही. नवव्या अध्यायात भगवंतांनी म्हटलेलं आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती तद अहम भक्त परतम अश्नामी प्रयतात्मना. पत्र पुष्प फल तोय जे काही तो देईल ते भावाने दिलेलं असल्यामुळे ते नुसतं घेतो नाही खाऊन टाकतो असं म्हटलेलं. म्हणजे शबरीची बोरं, तुळशीपत्र होतं रुक्मिणीचं, ते किती मोलाचं होतं तर भगवंतांच्या दृष्टीनं ते लाख मोलाचं होतं. भगवंताला आपलंसं करणार होत. भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखोणी भुलला, संकटी पावे. संकटामध्ये तो आपल्याला पावतो. पण कुणाला? भाविकाला. भाविक जर असेल तर त्याला संकट. तो बाकी कशावर मग फारसा अवलंबून नसतो, भक्त जो असतो. मग व्यावहारिक दृष्टीनं काय त्याला उपाय असतील संकटावर ते करत असतो. पण खऱ्या अर्थाने तो भगवंताला साका मारत असतो की तू येऊन यातून मला बाहेर काढ. आणि असा जर असेल तर भाविकाला रक्षित असे असं म्हटलंय. भगवंत त्या भाविकाचं रक्षण करतात. जयास भगवंत आवडे तयाचे देवासी साकडे. भगवंत हा आवडला पाहिजे. भीतीपोटी भगवंताची भक्ती करणारी मंडळी बहुतेक आहेत. किंवा ऐक, नेहमीची कर्म आहेत, नित्य नैमित्तिक जे वाटायला आलेलं आहे ते करायचं आहे म्हणून करणारी मंडळी आहेत. पण पूजेत रंगून गेलेली आहेत, भजनात तल्लीन झालेली आहेत अशी मंडळी किती असं जर विचाराल फारच थोडी. पण जर एखाद्याला भगवंत आवडत असेल आणि भगवंत आवडतो ह्याचा अर्थ भगवंतावरचं प्रेम तर आहेच, परंतु जे जे भगवंताला आवडतं तेही त्या भक्ताला आवडलं पाहिजे. काय केलं असता भगवंताला आवडेल याचा विचार करून ते आपल्या अंगी मरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ते गुण मिळवले पाहिजेत. देह मन बुद्धी जास्तीत जास्त शुद्ध करून भगवंताला राहण्याचं ठिकाण आपलं अंतःकरण बनवलं पाहिजे. जयास भगवंत आवडे तयाचे देवासी साकडे. असं जर कुणी असेल तर देवाला साहजिकच त्याचं साकडं असतं. देवाचं साहजिकच त्या भक्ताकडे लक्ष असतं, त्याचं काय चाललंय, काय नाही, काय हवं, काय नको. भक्त विचार करत नाही मला अमुक पाहिजे म्हणून, भगवंत त्याचा विचार करत असतो. संसार दुःख सकळ उडे. सगळ्याचं सगळं संसार दुःख उडतं. कुणाचं? निज दासाचे. भगवंताचा जो दास आहे त्याला संसार दुःख राहतच नाही. त्याचं कारण संसार देखील तो भगवंताचाच म्हणतो. त्याच्यात फक्त आपल्याला जे काम आलेलं असेल तेवढंच करतो आणि सर्वच्या सर्व स्वतः सकट भगवंताच्या चरणावर वाहतो. त्यामुळे त्याला दुःख कोणतं राहत नाही. जे अंकित ईश्वराचे तयास सोहळे निज सुखाचे. आपण अंकित होतो पैशाचे. जिथं नोकरी करत असतो तिथला जो कोणी बॉस असतो त्याचे अंकित असतो. इतर गोष्टींचे दास असतो. परंतु जो ईश्वराचा अंकित होईल, सर्वच्या सर्व ईश्वराच्या इच्छेनं ज्याचं चालत असेल त्याला सोहळे कसले असतात? निज सुखाचे सोहळे असतात. निज सुख म्हणजे आत्मसुख, स्वरूप सुख.
स्वरूपानंदांच्या स्वरूपानंदाच्या सोहळ्यामध्ये असा जो भक्त असेल तो अखंड निमग्न असतो. केव्हाही त्याला विचारा कसं काय असेल ते विचारलं तर म्हणे आनंद आहे. त्याला ते आनंदाचं स्वरूप लक्षात आलेलं असतं, त्या आनंदात तो रंगलेला असतो. कारण भगवंताजवळच आनंद असल्यामुळे आणि तो भगवंतांना पक्का धरून राहिलेला असल्यामुळे त्याला भगवंताखेरीज दुसरं काही सुचत नाही. आणि त्यामुळे तयास सोहळे निज सुखाचे धन्यतेची दैवाचे भाविक जन, असे जे भाविक जन आहेत ते धन्य आहेत, ते दैववान आहेत, ते भाग्यवान आहेत असं समर्थ म्हणतात. जैसा भाव जयापासी तैसा देवतयासी. तुमचा भाव जसा असेल तसा देव आहे. देवाला कुठून आणायचं नाही आहे, कुठून बोलवायचं नाही आहे, तो अखंड असं त्याची असे सर्व काळ. भगवंत नाही असं ठिकाण नाही, अशी वेळ नाही, असं कुठलंच वस्तू नाही की ज्यामध्ये भगवंताचं अस्तित्व नाही. सर्व ठिकाणी भगवंत भरून आहे. तुमचा जर भाव असेल तर देव तुमच्या जवळच आहे, तुमच्या अंतःकरणाचाच आहे. तैसा देव तयासी जाणे भाव अंतर साक्षी प्राणी मात्राचा. आणि तुमच्या अंतरातच तो असल्यामुळे त्या भक्ताचा त्या जीवाचा भाव काय आहे हे त्याला बोलून देखील सांगावं लागत नाही. अंतर साक्षी भगवंत ते जाणत असतो. किंबहुना त्या जीवाला देखील काही वेळा लक्षात येत नसतं की आपला भाव आत काय आहे, भगवंताला माहिती असत. त्यामुळे भगवंताला कळलं नाही असं काहीही होऊ शकत नाही. पण जरी भाव असला माईक, एखाद्याने जर भावाचं नुसतंच प्रदर्शन केलं आणि आतमध्ये भाव नाहीच आहे, नुसतं प्रदर्शन आहे, मोठेपण आहे लोकांना दिसण्यासाठी, असं जर असेल तरी देव होय महाठक. देवाला लक्षात येतं हे नुसतं नाटक चाललेलं आहे. असं जर नाटक असेल तर भगवंत त्याला बोलत नाही. देव होय महाठक नवलतयाचे कौतुक. आणि मग तो कसा असतो, जैशास तैसा. खरा भक्त असेल भगवंत आहे पाठीशी. पण तुम्ही जर भक्तीचं नाटक करत असाल तर मात्र भगवंत त्याला जाणतो आणि जशास तसं वर्तन भगवंताकडून होतो. जैसे जयाचे भजन तैसे चिदे समाधान. फार महत्वाचा शब्द आहे. सवर्ण परमार्थ कशासाठी असं जे विचाराल तर हे चार अक्षर समाधान. जसं भजन असेल त्याप्रमाणे समाधान होणार. जे भजन नामदेवाने केलं, स्वरूपानंदाने केलं, चैतन्य महाप्रभूंनी केलं, मीराबाईंनी केलं, आणि जे भजन ज्या प्रकाराने केलं त्यांना त्या भजनातून समाधान मिळालं. आणि आपण जे भजन करतो टाळ मृदंग आणखी काय काय सगळी त्याची आयुध घेऊन त्याच्यामध्ये समाधान मिळतं का असं जर विचारलं तर जरा शंकाच घ्यायला लागेल. कारण आपण ते कशासाठी करतो याच्यावर अवलंबून आहे. जसा ज्याचा भाव असेल त्या प्रमाणात समाधानाचं प्रमाण मिळणार. आणि समाधान याचा अर्थ देखील बुद्धी स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाली म्हणजे जे मिळतं ते समाधान आहे. आपली बुद्धी बाहेर फिरते. मग भगवंतांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, मय्येव मन आदत्स्व मयी बुद्धीम निवेश. बुद्धी आणि मन माझ्या ठिकाणी ठेव, तेच आनंदाचं ठिकाण आहे, शांतीचं ठिकाण आहे, समाधानाचं ठिकाण आहे. मग जर तुमचा भाव योग्य तऱ्हेनं असेल, योग्य त्या दिशेनं जात असेल तर तुम्हाला समाधानाचं ठिकाण हे तुम्हाला सहज प्राप्त होणार आहे. म्हणजे समाधान मिळवण्यासाठी सगळी साधन आहे हे लक्षात घेऊन भगवंत किंवा समर्थ जे सांगतात की अशा तऱ्हेनं भक्ती व्हावी की त्या भक्तीतून काय निष्पन्न होत असेल तर समाधान प्राप्त होत आहे. समाधान आहे थोर नाही नरदेह प्राप्त होत नाही पुन्हा पुन्हा. ते समाधान मिळण्यासाठी काय करायचं ते आपण पुढे पुन्हा बघूया. हरी ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा बृधः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम भक्ती सुधा सेवा मित्र, कृतज्ञता अभिवादन। श्रोते हो नमस्कार। भक्ती सुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे। म्हणूनच भक्ती सुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। हा प्रवास आहे साधनेचा। ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला आहे। या सर्व सेवा मित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो। अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे। आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवा मित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत। त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाळ रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी पनवेल, राजाकाका देशपांडे अहिल्यानगर, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे। हे सर्वजण भक्ती सुधाला सेवा मित्र म्हणून दर महा देणगी देत आहेत। या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही। या व्यतिरिक्त काही भक्ती सुधा सेवा मित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे। त्या सर्वांना भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो। श्रोते हो, भक्ती सुधाचं निस्वार्थ कार्य अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा। त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। या नंबरवर आपलं नाव आणि भक्ती सुधा सेवा मित्र करिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्ती सुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्ती सुधा सेवा मित्र करता दर महा देणगी देऊ शकाल। पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी। नमस्कार।
2: आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना। संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना। संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा। नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्ती सुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे। आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारे हे प्रभावी शाबरी कवच भक्ती सुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा।

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। मंगळवेढ्यातल्या कोष्ट्याला स्वामींनी स्वप्नदृष्टांत दिला ही बातमी पंचक्रोशीत पसरली। स्वामींना भेटायला लोक लांबून लांबून येऊ लागले, आपल्या अडचणी स्वामींच्या कानावर घालू लागले। स्वामी मार्ग दाखवतील ह्याची लोकांना खात्री वाटू लागली। प्रत्येकाच्या दुःखाची प्रतवारी वेगळी होती। येणारा प्रत्येकजण स्वामींच्या पाया पडायचा आणि त्यांच्यासमोर आपली वेदना प्रकट करायचा। स्वामींना भेटायला एक वृद्ध जोडपं आलं। त्या स्त्रीने स्वामींच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला। स्वामी ध्यानस्थ बसले होते, त्यांनी डोळे उघडले। त्या वृद्ध स्त्रीचे व्याकुळ डोळे स्वामींनी पाहिले। स्वामींना अंतर्ज्ञानाने तिचं दुःख लगेच कळलं। तरी सुद्धा स्वामींनी त्या वृद्ध स्त्रीला विचारलं, माते तुला कसलं दुःख आहे, मोकळेपणाने प्रकट कर। स्वामींच्या बोलण्यातलं आर्जव आणि प्रेम पाहून ती स्त्री स्वामींच्या चरणांशी बसली आणि म्हणाली, स्वामी आपल्या कृपेने सर्व काही उत्तम आहे। देवाने सर्व काही दिलं, परंतु मला मूल झालं नाही। त्यासाठी गेली अनेक वर्ष जीव तडफडतो आहे। आयुष्य उतारवयाला लागलं, आता मूल होण्याची शक्यता संपुष्टात आली। तेवढी कृपा झाली असती तर आयुष्य धन्य पावलं असतं। खूप वैद्यांना प्रकृती दाखवली, खूप व्रत केली, तीर्थक्षेत्रांवर गेले, नवस बोलले, परंतु ही माझी कूस काही उजळली नाही, असं म्हणून स्त्री हुंदके देऊन रडू लागली। स्वामींनी त्या स्त्रीच्या पाठीवरून अतीव प्रेमाने हात फिरवला। स्वामी म्हणाले, माते काळजी करू नकोस, श्री दत्तात्रेयांवर विश्वास ठेव। असं म्हणत स्वामींनी त्या स्त्रीच्या कपाळावर भस्म लावलं। स्वामींनी तिच्या पतीला हाक मारली आणि सांगितलं, हे समोर जे शिरसाचं झाड आहे ना, त्याला पांढऱ्या रंगाचा डिंक लगडला आहे, तो घेऊन जायचा आणि मधात घालून 3 दिवस हिला खायला द्यायचा, सर्व काही ठीक होईल। त्या वृद्ध स्त्रीने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला। 3 दिवस शिरसाचा डिंक मधात घालून तिने खाल्ला। वर्षभराने त्या वृद्ध स्त्रीला मुलगा झाला। आश्चर्य म्हणजे उतार वयातल्या स्त्रीला स्वामींच्या कृपेने संतती झाली। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय साधक स्वामी भक्तांनो, एक लक्षात ठेवा की प्रत्येक दुर्दैवी आणि कमनशिबी जीवाबरोबर त्याचं प्रारब्ध जोडलं गेलेलं असतं। ह्या प्रारब्धाच्या खाणाखुणा प्रत्येक जीवाला हर क्षणी जाणवत असतात। ह्या प्रारब्धाची गती खरं तर एक सत्पुरुष सोडलं तर कुणालाच कळत नाही। प्रारब्धात काय लिहिलं आहे हे कुणालाच वाचता येत नाही। फक्त साक्षात्कारी अवतारी पुरुष प्रारब्ध वाचू शकतात आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवू शकतात। त्यासाठी प्रथम त्यांना शरण जावं लागतं। स्वामींनी त्यांच्या चरणांशी आलेल्या प्रत्येक दुर्दैवी जीवाचं प्राक्तन वाचलं आणि प्रत्येकाला मार्ग दाखवला, त्यांचं दुःख हरण केलं। म्हणून स्वामींना आपण शरण जायला हवं, तेच आपल्या पाठीशी नेहमी उभे राहतात।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 31 मे. भगवंताला शरण जावं. मी जे जे करतो ते भगवंताकरता करतो असं जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होय. कर्तेपण घालवायला उत्तम भक्त व्हावं लागतं. भगवंत प्राप्तीशिवाय दुसरं काहीही नको असं वाटणं हे भक्ताचं लक्षण आहे. चांगलं कार्य हे सुद्धा बंधनाला कारणीभूत होत असतं. याकरता कोणतंही कृत्य भगवंताला स्मरून करावं. भगवंताच्या स्मरणामध्ये स्नानाची आठवण झाली नाही तर त्याला पापी कसं म्हणावं. जो काळ भगवत स्मरणात जातो तोच काळ सुखात जातो. विषयासाठी आपण स्वतःला विसरतो, मग भगवंताला आठवण्यात का नाही स्वतःला विसरू. मला सगुणात प्रेम येत नाही असं जोपर्यंत वाटतं तोपर्यंत सगुण भक्ती करावी. गुरुच्या इच्छेप्रमाणे आपण वागलो म्हणजे माझी इच्छा नाहीशीच नाही का झाली. यामध्ये अभिमान अनायासे मारला जातो. मी पणा टाकल्याशिवाय गुरु आज्ञा नाही पाळता येत. गुरु आज्ञा प्रमाण मानून माझी इच्छा मी दाबू लागलो तरी सुद्धा ती आपलं डोकं मधून मधून वर काढतेच. पण तिला एकदा कळलं की हा ऐकत नाही की मग ती हळूहळू नाहीशी होत जाते. देह अर्पण करण्यापर्यंत मजल आली तरी गुरु आज्ञा मोडू नये. देहातीत व्हायला गुरु आज्ञेप्रमाणे वागणं या परते दुसरं काय आहे. मी देही नाही असं म्हणत राहिला तर माणूस केव्हा तरी देहातीत होईल. आपला धर्म आणि नीती सांभाळावी आणि सत्संगतीने राहण्याचा प्रयत्न करावा. संत आणि प्रापंचिक दोघेही प्रपंच करतात, पण प्रापंचिक कर्तेपणा आपल्याकडे घेतात तर संत राम करता असं म्हणून प्रपंच करतात. कर्तेपण तुम्ही आपल्याकडे घेतलं तर सुखदुःख भोगावं लागेल. बायको आजारी पडली तर रात्रंदिवस जागतो आणि स्वतःला विसरतो, मग भगवंताकरता नाही का तसं करता येणार. तळमळ असली पाहिजे की मग सर्व काही होतं. किती दिवसात मुक्ती मिळेल याला समर्थांनी फार चांगलं उत्तर दिलं आहे. ज्या क्षणी भगवंत स्मरणात स्वतःला विसराल त्या क्षणी मुक्ती मिळेल. स्वतःला विसरणं म्हणजे निर्गुणात जाणं. कृती करणाऱ्याचाच खरा वेदांत असतो. मी विद्वान आहे असं वाटू लागलं की भगवंताचं भजन करण्याची लाज वाटते. याकरता सतत भगवंताच्या नामाचा सहवास ठेवा. सहवासाने माणसाचं सुद्धा प्रेम जर वाढतं तर भगवंताचा सहवास केल्याने त्याचं प्रेम नाही का येणार. भगवंताला शरण जावं आणि त्याचं होऊन राहावं, यातच सर्व धर्माचं आणि शास्त्रांचं सार आहे. देहाहून आणि मनाहून आपण निराळे आहोत म्हणून नाम घेत तसं वेगळं राहण्याचा प्रयत्न करावा. जे कशानेही साधलं नाही ते नामाने साधेल. श्रीराम.

0: आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, विद्याधर गोखले यांची पदरचना ऐकूयात. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया कवी संजीव यांची गीतरचना. संगीत आहे राम कदम यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि सहकारी यांचा.

श्रोते हो आता ऐकूया सुरेश भट यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना, संगीत दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 11:45 आणि 11:45 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703.

भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते। म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत, अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिक मास पोथी अध्याय 15 श्री गणेशाय नमः। मणिग्रीव आपल्या पत्नीसह उग्र देवासमोर बसला आणि म्हणाला, चमत्कार नावाचं नगर येथून जवळच आहे, तेथे मी राहत होतो। तेथे मी श्रीमंत असून उदार आणि परोपकारी होतो, पण दैवयोगाने माझी बुद्धी फिरली। मी अनाचार, स्वैराचार, दुराचार करू लागलो, सर्व व्यसन केली, कित्येक स्त्रिया भ्रष्ट केल्या, कित्येकांना लुबाडलं, कित्येक खून केले, मला लोकांनी वाळीत टाकलं, राजाने मला दंड केला, सर्व संपत्ती

जप्त केली आणि नगराच्या बाहेर हाकलून दिलं। ही माझी धर्मपत्नी सर्व त्रास सहन करून माझ्या बरोबर राहिली आहे। मी फार पापी आहे, मी फार दुःख भोगीत आहे। तुम्ही माझ्यावर दया करा, माझे दारिद्र्य दूर होईल आणि माझी सद्बुद्धी मला पुन्हा प्राप्त होईल, यासाठी काहीतरी उपाय सांगा। उग्रदेव म्हणाला, तू एवढा पापी असूनही मला वेळीच उपचार करून जीवदान दिलंस ही तुझी सद्बुद्धीच होय। तुझे चांगले भाग्य आता उदयास येईल, यात शंका नाही। असे पहा, आता लवकरच पुरुषोत्तम मास येत आहे। त्या मासामध्ये काही व्रते केली तर फार मोठे पुण्य मिळते, इहपरलोकी सुख मिळते आणि वैकुंठ प्राप्तीही होते, असे साक्षात भगवंताने वचन दिले आहे। तुम्ही त्या महिन्यात भगवान कृष्णाच्या मूर्तीपुढे रोज अखंड दीप लावावा। तो तिळाच्या तेलाने, तुपाने किंवा उंडीच्या तेलाने प्रदीप्त करावा। तू स्त्रीसह येथील सरोवरात रोज देवाचं नामस्मरण करून स्नान करावे, पुरुषोत्तम देवाची पूजा करावी आणि नैवेद्य दाखवून दिवा सतत तेवत ठेवावा। तुम्हाला वेदांचा अधिकार नाही, पण सर्व उपासनांपेक्षा अधिक मासातील हे व्रत जास्त प्रभावी आहे, तुमची सर्व मनोरथे पूर्ण होतील। असे सांगून उग्रदेवाने व्रताची सगळी माहिती नीट सांगितली आणि तो म्हणाला, तुम्ही माझी सेवा केलीत त्यामुळे मी प्रसन्न होऊन तुम्हाला हा उपाय सांगितला। आता मी प्रयाग क्षेत्रास जातो, असं म्हणून मणिग्रीव आणि त्याची पत्नी यांचा निरोप घेऊन तो उग्रदेव तीर्थयात्रेस गेला। जेव्हा 2 महिन्यांनी पुरुषोत्तम मास आला, तेव्हा त्या मणिग्रीवाने अत्यंत भक्तिभावाने स्नान, देवपूजा, दीप लावणे इत्यादी सर्व रोज केले। त्यामुळे त्यांच्या मनातील मल नाहीसा होऊन शुद्ध बुद्धी झाली, मन शांत झालं, हिंसक स्वभाव नाहीसा झाला। अगस्ती मुनी म्हणाले, हे चित्रबाहो, तूच तो मणिग्रीव होतास आणि चंद्रकला ही तुझी पत्नी होती। तुम्ही पूर्वजन्मी अधिक मासाचं व्रत केल्यामुळे तुम्हाला हे सर्व वैभव प्राप्त झाले आहे। विशेषतः रोज देवासमोर दीप लावल्याचा हा प्रभाव आहे। अगस्त्य ऋषी राजाचा निरोप घेऊन निघून गेले। चित्रबाहूने आपले आयुष्य सदाचारात घालविले आणि मृत्यूनंतर त्यांना सायुज्य मुक्ती मिळाली। ओम नमो भगवते वासुदेवाय।

न पुण्य म्हणून आज हे दिसले चरण, आता ह्या स्त्री सह वर्तमान तुम्हा शरण आलो असे। तरी दया करा हो मजवर, तुम्ही दयाळ मुनिवर, शरणागत जना अभय कर।

अधिक मास महात्म्य या अधिक मासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण 15वा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी, महिनाभर अनवाणी म्हणजे पादत्राणे न वापरता चालावे. महिन्याच्या शेवटी गरीब माणसाला त्याच्या मापाची पादत्राणे दान देणे. ओम श्री विष्णवे नमहा. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम अधिक मास महात्म्य। अधिक मास पोथी वाचन भाग्यश्री केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा।

0: अधिक मास पोथीचा आजचा भाग श्री एकनाथ बाबू जोशी मुक्काम पोस्ट वेताळ बांबर्डे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग यांनी आपले वडील स्वर्गीय श्री बाबू विष्णू जोशी तसंच आई स्वर्गीय श्रीमती नीला बाबू जोशी यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केला।
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्ती सुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा। श्रोते हो भक्ती सुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा। भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या। अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेला राग मालकंस.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेला राग मालकंस. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:15 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

गोविंद पोवळे आणि प्रभाकर नागवेकर यांच्या स्वरात ऐकूयात संत नामदेव महाराजांचा अभंग. संगीत दत्ताराम गाडेकर.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 10:00 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5:00.
0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

ऐकूया गुरुनाथ शेणई यांची गीतरचना. संगीत आहे वीरधवल करंगुटकर यांचं आणि स्वर आहे कृष्णा कल्ले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया सुधीर मोघे यांचं गीत. संगीत मीना खडीकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: श्रोते हो, ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप.

0: अंग प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत तुकडोजी महाराजांची अभंग रचना। संगीत आहे श्रीरंग उरेकर यांचं आणि स्वर आहे पंडित उल्हास कशाळकर यांचा।

श्रोते हो, संत सावता महाराजांची अभंगरचना ऐकूयात. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे पल्लवी कर्वे आणि सहकारी यांचा.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्त्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर।
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा। भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या। अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30, नंबर पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। आता ऐकूया दादा जोशी यांची भक्तिरचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे चित्रा आपटे आणि राजेश दातार।

आता ऐकूया दादा जोशी यांची भक्ती रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर.

श्रोते हो आता ऐकूया संत दासगणू महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
1: भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
2: निशंक हो निर्भय हो मनारे।
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ। आपण दासबोध पाहतो आहोत दशक 3 समास 10 वैराग्य निरूपण नाम समास। ज्याला बोध झाला त्याच्या लक्षात येतं माया या नावाची नदीच नाहीये, संसार या नावाचा सागरच नाहीये, तेव्हा आईल तीरावरून पैल तिलाकडे जाण्याचा प्रश्नच नाहीये। ज्या ठिकाणी जिथं आपण जसे आहोत तिथं आपण मुक्तच आहोत। पण हा बोध व्हायला भगवंताची कृपा व्हायला लागते, सद्गुरूंची कृपा व्हायला लागते। पण जेव्हा असं संकट येतं तेव्हा संकटातून बाहेर काढण्याचं काम भगवंत करत असतात। तयासी नेले पहिलं थडी येर, येर म्हणजे इतर जी मंडळी, येर ते अभाविके, जे अभाविक मंडळी आहेत, नास्तिक मंडळी आहेत, भगवंताला न मानणारी मंडळी आहे, ती बापुडी वाहतची गेली असं म्हणते। ज्यांनी भगवंताला धरलं ती वाचली आणि ज्यांनी भगवंताला सोडलं ती वाहत गेली। भगवंताला काय पाहिजे असतं? भगवंत भावाचा भुकेला। तुम्ही भगवंताला काय देताय? त्याच्या अंगावर सोन्याचे दागिने घालताय, रत्नजोडीत मुकुट घालताय का काय घालताय? घाला तुमच्या परिस्थितीप्रमाणे जे शक्य असेल ते। पण भगवंताला जे हवं होतं ती शबरीची बोरं हवी होती, सुदाम्याचे पोहे हवे होते, विदुरा घरच्या कण्या खायला भगवंत आलेले होते। कारण भगवंत भावाचा भुकेला। भावार्थ देखोन भुलला, एखाद्याचा जवळ अंतःकरण भावाने भरलेलं असेल तर भगवंत त्या भावाला भुलतो। तुम्ही किती दिलत, काय किमतीचं दिलत याला महत्व नाही। 9व्या अध्यायात भगवंतांनी म्हटलेलं आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती तद अहम भक्त परतम अश्नामी प्रयतात्मना। पत्र पुष्प फल तोय जे काही तो देईल ते भावानी दिलेलं असल्यामुळे ते नुसतं घेतो नाही खाऊन टाकतो असं म्हटलेलं। म्हणजे शबरीची बोर तुळशीपत्र होतं रुक्मिणीचं, ते किती मोलाचं होतं तर भगवंतांच्या दृष्टीनं ते लाख मोलाचं होतं। भगवंताला आपलंसं करणार होत। भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखोनी भुलला, संकटी पावे। संकटामध्ये तो आपल्याला पावतो, पण कुणाला? भाविकाला। भाविक जर असेल तर त्याला संकट, तो बाकी कशावर मग फारसा अवलंबून नसतो, भक्त जो असतो। मग व्यावहारिक दृष्टीनं काय त्याला उपाय असतील संकटावर ते करत असतो, पण खऱ्या अर्थाने तो भगवंतालाच हाका मारत असतो की तू येऊन यातून मला बाहेर काढ। आणि असा जर असेल तर भाविकाला रक्षित असे असं म्हटलंय। भगवंत त्या भाविकाचं रक्षण करतात। जयास भगवंत आवडे तयाचे देवासी साकडे। भगवंत हा आवडला पाहिजे। भीतीपोटी भगवंताची भक्ती करणारी मंडळी बहुतेक आहेत। किंवा एक नेहमीची कर्म आहेत, नित्य नैमित्तिक जे वाटायला आलेलं आहे ते करायचं आहे म्हणून करणारी मंडळी आहेत, पण पूजेत रंगून गेलेली आहेत, भजनात तल्लीन झालेली आहेत अशी मंडळी किती असं जर विचाराल फारच थोडी। पण जर एखाद्याला भगवंत आवडत असेल आणि भगवंत आवडतो ह्याचा अर्थ भगवंतावरचं प्रेम तर आहेच, परंतु जे जे भगवंताला आवडतं तेही त्या भक्ताला आवडलं पाहिजे। काय केलं असता भगवंताला आवडेल याचा विचार करून ते आपल्या अंगी मरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ते गुण मिळवले पाहिजेत। देह मन बुद्धी जास्तीत जास्त शुद्ध करून भगवंताला राहण्याचं ठिकाण आपलं अंतःकरण बनवलं पाहिजे। जया असं भगवंत आवडे तयाचे देवासी साकडे, असं जर कुणी असेल तर देवाला साहजिकच त्याचं साकडं असतं, देवाचं साहजिकच त्या भक्ताकडे लक्ष असतं, त्याचं काय चाललंय, काय नाही, काय हवं, काय नको। भक्त विचार करत नाही मला अमुक पाहिजे म्हणून, भगवंत त्याचा विचार करत असतो। संसार दुःख सकळ उडे, सगळ्याचं सगळं संसार दुःख उडतं कुणाचं? निज दासाचे। भगवंताचा जो दास आहे त्याला संसार दुःख राहतच नाही, त्याचं कारण संसार देखील तो भगवंताचाच म्हणतो। त्याच्यात फक्त आपल्याला जे काम आलेलं असेल तेवढंच करतो आणि सर्वच्या सर्व स्वतः सकट भगवंताच्या चरणावर वाहतो, त्यामुळे त्याला दुःख कोणतं राहत नाही। जे अंकित ईश्वराचे तयास सोहळे निज सुखाचे। आपण अंकित होतो पैशाचे, जिथं नोकरी करत असतो तिथला जो कोणी बॉस असतो त्याचे अंकित असतो, इतर गोष्टींचे दास असतो, परंतु जो ईश्वराचा अंकित होईल सर्व

ज्या सर्व ईश्वराच्या इच्छेनं ज्याचं चालत असेल त्याला सोवळे कसले असतात, निज सुखाचे सोवळे असतात. निज सुख म्हणजे आत्मसुख, स्वरूप सुख, स्वरूपानंदांच्या स्वरूपानंदाच्या सोहळ्यामध्ये असा जो भक्त असेल तो अखंड निमग्न असतो. केव्हाही त्याला विचारा कसं काय असेल ते विचारलं तर म्हणे आनंद आहे, त्याला ते आनंदाचं स्वरूप लक्षात आलेलं असतं, त्या आनंदात तो रंगलेला असतो. कारण भगवंताजवळच आनंद असल्यामुळे आणि तो भगवंतांना पक्का धरून राहिलेला असल्यामुळे त्याला भगवंताखेरी दुसरं काही सुचत नाही. आणि त्यामुळे तयास सोहळे निज सुखाचे, धन्यतेची दैवाचे भाविक जन, असे जे भाविक जन आहेत ते धन्य आहेत, ते दैववान आहेत, ते भाग्यवान आहेत, असं समर्थ म्हणतात. जैसा भाव जयापासी तैसा देवतयासी, तुमचा भाव जसा असेल तसा देव आहे. देवाला कुठून आणायचं नाहीये, कुठून बोलवायचं नाहीये, तो अखंड असं त्याची असे सर्व काळ. भगवंत नाही असं ठिकाण नाही, अशी वेळ नाही, असं कुठलंच वस्तू नाही की ज्यामध्ये भगवंताचं अस्तित्व नाही. सर्व ठिकाणी भगवंत भरून आहे. तुमचा जर भाव असेल तर देव तुमच्या जवळच आहे, तुमच्या अंतःकरणाचाच आहे. तैसा देव तयासी, जाणे भाव अंतर साक्षी प्राणी मात्राचा, आणि तुमच्या अंतरातच तो असल्यामुळे त्या भक्ताचा त्या जीवाचा भाव काय आहे हे त्याला बोलून देखील सांगावं लागत नाही. अंतर साक्षी भगवंत ते जाणत असतो. किंबहुना त्या जीवाला देखील काही वेळा लक्षात येत नसतं की आपला भाव आत काय आहे, भगवंताला माहिती असत. त्यामुळे भगवंताला कळलं नाही असं काहीही होऊ शकत नाही. पण जरी भाव असला माईक, एखाद्याने जर भावाचं नुसतंच प्रदर्शन केलं आणि आतमध्ये भाव नाहीच आहे, नुसतं प्रदर्शन आहे, मोठेपण आहे लोकांना दिसण्यासाठी, असं जर असेल तरी देव होय महाठक, देवाला लक्षात येतं हे नुसतं नाटक चाललेलं आहे, असं जर नाटक असेल तर भगवंत त्याला बोलत नाही. देव होय महाठक नवलतयाचे कौतुक, आणि मग तो कसा असतो, जैशास तैसा. खरा भक्त असेल भगवंत आहे पाठीशी, पण तुम्ही जर भक्तीचं नाटक करत असाल तर मात्र भगवंत त्याला जाणतो आणि जशास तसं वर्तन भगवंताकडून होतो. जैसे जयाचे भजन तैसे चिदे समाधान, फार महत्वाचा शब्द आहे. सवर्ण परमार्थ कशासाठी असं विचाराल तर हे चार अक्षर समाधान. जसं भजन असेल त्याप्रमाणे समाधान होणार. जे भजन नामदेवाने केलं, स्वरूपानंदाने केलं, चैतन्य महाप्रभूंनी केलं, मीराबाईंनी केलं, आणि जे भजन ज्या प्रकाराने केलं त्यांना त्या भजनातून समाधान मिळालं. आणि आपण जे भजन करतो टाळ मृदुंग आणखी काय काय सगळी त्याची आयुध घेऊन त्याच्यामध्ये समाधान मिळतं का असं जर विचारलं तर जरा शंकाच घ्यायला लागेल. कारण आपण ते कशासाठी करतो याच्यावर अवलंबून आहे. जसा ज्याचा भाव असेल त्या प्रमाणात समाधानाचं प्रमाण मिळणार. आणि समाधान याचा अर्थ देखील बुद्धी स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर आली म्हणजे जे मिळतं ते समाधान आहे. आपली बुद्धी बाहेर फिरते. मग भगवंतांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, मय्येव मन आदत्स्व मयी बुद्धीम निवेश, बुद्धी आणि मन माझ्या ठिकाणी ठेव, तेच आनंदाचं ठिकाण आहे, शांतीचं ठिकाण आहे, समाधानाचं ठिकाण आहे. म्हणून जर तुमचा भाव योग्य तऱ्हेनं असेल, योग्य त्या दिशेनं जात असेल तर तुम्हाला समाधानाचं ठिकाण हे तुम्हाला सहज प्राप्त होणार आहे. म्हणजे समाधान मिळवण्यासाठी सगळी साधन आहे हे लक्षात घेऊन भगवंत किंवा समर्थ जे सांगतात की अशा तऱ्हेनं भक्ती व्हावी की त्या भक्तीतून काय निष्पन्न होत असेल तर समाधान प्राप्त होत आहे. समाधान आहे थोर नाही, नरदेह प्राप्त होत नाही पुन्हा पुन्हा. ते समाधान मिळण्यासाठी काय करायचं ते आपण पुढे पुन्हा बघूया. हरि ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यान् जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम भक्ती सुधा सेवा मित्र, कृतज्ञता अभिवादन। श्रोते हो नमस्कार। भक्ती सुधा परिवारातल्या सर्व श्रोत्यांना आमचा सस्नेह प्रणाम। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ ही केवळ एक सेवा नाहीये, तर ती आपल्या सर्वांची एकत्रित भक्ती साधना आहे। म्हणूनच भक्ती सुधा रेडिओचं उपशीर्षक आहे आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। हा प्रवास आहे साधनेचा। ही साधना अखंडपणे सुरू राहावी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने अनेक श्रोत्यांनी भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून अत्यंत प्रेमपूर्वक स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवला आहे। या सर्व सेवा मित्रांचे आम्ही अत्यंत मनपूर्वक आभार मानतो। अगदी लहानशा वाटणाऱ्या योगदानामध्ये सुद्धा खूप मोठा भाव, श्रद्धा आणि समर्पण दडलेलं आहे। आजच्या या साप्ताहिक कृतज्ञता अभिवादनात आम्ही ह्या सेवा मित्रांचं नम्रपणे स्मरण करत आहोत। त्यांची नावं अशी: सुहास देशपांडे पुणे, मोहन गावडे धारवाड, सचिन कुलकर्णी कोल्हापूर, कमलाकर जोशी परभणी, केदार कवठेकर पुणे, नितीन आमले वसई, विष्णू सातपुते वसमत हिंगोली, मुकुंद दिवाकर पुणे, नितीन बारटक्के पुणे, गौरी पटवर्धन पुणे, पुष्पा कुलकर्णी बीड, समीर खेर जबलपूर, मकरंद ताटके, सुनील पवार, संतोष माने, उमेश कुलकर्णी, गोपाळ रामचंद्र चव्हाण, वैशाली कुलकर्णी पनवेल, राजाकाका देशपांडे अहिल्यानगर, रमेश देशपांडे कोल्हापूर, अनिल सांगोडकर गोवा, शरद कुलकर्णी पुणे, पटवर्धन बंधू पनवेल, हर्षदा अकोलकर पुणे, अंबुजा सुलाखे बंगलोर, सौ विजया सुहास काळे पुणे। हे सर्वजण भक्ती सुधाला सेवा मित्र म्हणून दर महा देणगी देत आहेत। या व्यतिरिक्तही अनेक नावं आहेत की ज्यांनी त्यांचं पूर्ण नाव कळवलेलं नाही आणि गाव देखील कळवलेलं नाही। या व्यतिरिक्त काही भक्ती सुधा सेवा मित्रांनी आपली नावं जाहीर न करण्याची विनंती देखील केलेली आहे। त्या सर्वांना भक्ती सुधा सेवा मित्र म्हणून कृतज्ञता अभिवादन आम्ही करतो। श्रोते हो, भक्ती सुधाचं निस्वार्थ कार्य अक्षय्यपणे चालू राहावं यासाठी देणगी द्यायची असल्यास अवश्य संपर्क करा। त्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। या नंबरवर आपलं नाव आणि भक्ती सुधा सेवा मित्र करिता असा उल्लेख करा, म्हणजे आपल्याला भक्ती सुधा फाउंडेशनचा QR कोड अथवा UPI ID देऊ शकू, ज्याद्वारे आपण सहजतेने भक्ती सुधा सेवा मित्र करता दर महा देणगी देऊ शकाल। पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी ह्याच वेळी। नमस्कार।
2: आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना। संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना। संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूया भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणारं कूर्म पुराण. वक्ते आहेत राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: शिव सांगतात की प्रत्येकाला शरीरापेक्षा मी काहीतरी वेगळा आहे याचा जिवंतपणे ही अनुभव येतच असतो, फक्त तो दृढ कायम आपण ठेवू शकत नाही, इतकाच विषय आहे. एखादं व्रत करताना, एखादं तप करताना हाच तर नियम असतो. जो क्षणभराचा आनंद आहे तीच भावना व्रतामध्ये पूर्ण वेळ चालू राहते, म्हणून तर व्रता

जीवनातला कंटाळा काढून टाकला, नाहीतर नुसतं आयुष्य बघाल तर ते बघणाऱ्याला सुद्धा कंटाळवाण आहे. काय करतो आपण आयुष्यभर? काय आपलं सकाळी उठायचं, दात घासले, आंघोळ केली, नाश्ता केला, मग काय व्यवसायाच्या निमित्ताने काय ऑफिसमध्ये गेलो, काम केलं, दुपारी जेवण केलं, संध्याकाळी परत आलो, मग काय शॉपिंग केलं, काय ते काय करायचं असेल, बाजार आठ केला थोडासा, रात्री झोपलो, पुढं वय वर्ष 10, 20, 30, 40, 50 कुठल्याही दशकानंतर विचारा दिनक्रम. मी काय करतो 70 वर्ष आयुष्यात, यात काय बदल झाला? हा ठीक आहे, वयपरत्वे थोडा थोडा थोडा त्याच्या दिनक्रमात थोडासा बदल झाला असेल. यावेळेला ही गाणी ऐकत होतो, आता यावेळेला ही गाणी ऐकतो, यावेळेला हा बाजार आठवतो, त्यावेळेला तो बाजार आठवतो. यापेक्षा मी काय, खऱ्या अर्थाने कंटाळवाणं माझं आयुष्य नव्हे काय? एखाद्या वळणावरती असं वाटायला लागतं, खरंच 60 वर्ष मी काय केलं, पण तो माझा आळस निघून जातो. मी जर साधना केली असेल तर वय किंवा वृद्धत्व हे देहाला आहे, मीला नाही, त्याला फक्त प्रगतीच आहे. आत्मस्वरूपाकडनं परमात्मस्वरूपाकडे प्रवास हाच अनंत जन्माचा विषय आहे. आणि हे सांगतात ही ईश्वरी लीलाच आहे, परमेश्वरच आपल्या या सगळ्या ईश तत्वाचे अनेक खंड करतो, त्यांनी ही सृष्टी निर्माण होते. आपलीच मुलं आपणच निर्माण केलेली, आपणच सहलीला पाठवायची, आणि ती एक एक एक एक एक एक टप्पा करत करत करत करत परत आई बाबांना येऊन भेटणार. या लीलेमध्येच आपण सगळे सहभागी असल्यामुळे हा एकेका टप्प्याच्या आनंदाचा प्रवास आहे. त्याचा अर्थच असा, आत्ता आहोत तेही एका विशिष्ट टप्प्यावरती आहोत. कारण कित्येक वेळेला सहलीला गेल्यानंतर ती मुलं इतकी भ्रांत होतात की परत यायचंय हेच लक्षात राहत नाही. आणि अशी मुलं आपण पाहतो आपसपास, की जे जीवन जगत असतात पण त्यांना ईश्वर नावाच्या तत्वाचा पत्ताही नसतो. ते नमस्कार करणार नाहीत, पूजा करणार नाहीत, जप करणार नाहीत, व्रत करणार नाहीत, खाओ पिओ मजा करो. आपल्याला सहलीला कशाला पाठवलंय? अरे पण आई वडिलांकडे आपल्याला आज ना उद्या परत जायचंय. मग अशा वेळेला मात्र थोडा शाळेचा नियम असतो, तुला पहिलीत टाकलंय, दुसरीत टाकला, तिसरीत आहे, चौथी आहे, पाचवी आहे, सहावी आहे, एवढं एवढं शिक्षण झालं की तुला परत इथे यायचं आहे. आता पहिली नाहीच जमली, परत पहिलीच, किंवा पहिलीमध्ये नापासच झालास फार वेळा तर परत पहिलीच्या खाली, अजून अजून याची बालवडीच तयार नाही आहे बहुतेक, सारखंच पहिली नापास होतोय. अशा रीतीनं आपल्याला जन्मजन्मीचा खेळ. पण यासाठी त्या मीला व्रतानी योगानी थोडा अधिक जवळून बघता येतो. नेहमीच्या जीवनात आपण एखाद्या क्षणी एखाद्या क्षणी त्याला बघतो, अरे हा खरा मी. एखाद्या वेळी माझा कोणी प्रिय व्यक्ती माझ्यावर रागवली आहे, माझ्याशी भांडून गेली आहे, आणि अशा वेळेला मला अनेक पक्वान्नांचा उपभोग जरी मिळाला, अनेक हार घातले, अनेक शाली दिल्या, तर माझ्या शरीराला सगळी पक्वान्न मिळतात पण मी नाही सुखात. काही क्षणाला तुम्हाला सारखं जाणवतं मी ह्या सगळ्यातनं थोडा वेगळा सारखा आहे. ते आत्मतत्व योगाच्या माध्यमातून सातत्याने दृढ करून अजून जवळून बघणं हाच जरा जन्म दुःख या सगळ्या व्याधींवरचा उपाय आहे, असं या ठिकाणी दुसऱ्या अध्यायात सांगितलंय. म्हणले का हो, व्यासांनी तिसऱ्या अध्यायात प्रश्न असा केलाय. आता किती पटपट पुढे अध्याय करतोय आपल्याला कल्पना आहे आपल्या वेळाच्या गणिताने. एखादा दुसरा अध्याय मी थोडा तपशिलाने वाचणार आहे, म्हणजे तपशील म्हणजे काय आहेत ह्याची गंमत तुम्हाला कळेल. मग ते म्हणतात का हो, अशा आमच्या सगळ्या ब्रह्माचीच रूप असलेल्यांना असं वेड्यासारखं वागणं का होतं? याचं कारण सांगितलंय शिवानी.

0: सृष्टि निर्माण झाली की एक सनातन तत्व आहे, कोणत्याही निर्मितीमध्ये अहंकार येतोच, कोणत्याही निर्मितीमध्ये। अर्थात याचा अर्थ निर्मिती करणं सोडावं असं नव्हे, कारण ते साइड प्रॉडक्ट आहे। कोणतीही एखादी गोष्ट करायची असेल, सोनं करायचं असेल, तरी त्याला साइड प्रॉडक्ट दुसरं काहीतरी वाईट तयार होणार आहे। त्याच्यावर फक्त नियंत्रण ठेवता आलं पाहिजे, अन्यथा तुम्ही निर्माणच नाही करू शकणार। काही अहंकार हे त्याचं साइड प्रॉडक्ट आहे प्रत्येक निर्मितीचं। त्याच्यावर विवेकाने आपल्याला अंकुश ठेवता आला पाहिजे। तिथे अविवेक जफाय लावला तर मग खऱ्या अर्थाने भवसागर आणि संसार नावाची वस्तू तयार होते असं शिव सांगतायत। आणि मग शिव मुद्दाम सांगतात, हे महर्षी, परमेश्वराचं हे आनंदमय स्वरूप खरं तर तपश्चर्येनंही पूर्ण जाणता येत नाही, यज्ञानं सुद्धा पूर्ण जाणता येत नाही। ती साधन आहेत, पूर्ण आनंद हा भक्तीमध्ये आहे, भक्तीपूर्वक उपासनेत आहे। किती अचूक सांगतायत, कित्येक वेळेला आपल्याला फक्त नियमाप्रमाणे सगळी कामं झाली का नाही याच्यातच आनंद सापडतो। पूजा करायची असते म्हणजे काय करायचं असतं, अंघोळ पुसलं, कपडे, गंध, उदबत्ती, नैवेद्य, आरती, यथासांग पूजा झाली, हे सगळं बरोबर झालं, चुकलं नाही काही, पुरलं नाही। हे जोपर्यंत भक्तियुक्त प्रेमाने होत नाही तोवर त्याचा आनंद नाही। हे सगळं करण्यात काही आनंद मिळाला का, तो आपल्या सारखा घड्याळाकडे बघतोय, लवकर आवरा, मग कुठं गंध उगळत बसतंय, कुंकू घ्या, त्याच्यात पाणी घाला, चिखल करा, बचकन लावून टाकला, ना धड त्याला आनंद, ना धड याला आनंद, कसं बस। जसं पूर्वीच्या काळी आपल्याकडे चतुर्थी असली की गणपती अथर्व शीर्षाचं आवर्तन केलं पाहिजे, अशी ती आई बाबांची शक्ती म्हणजे जबरदस्तच, फार नको एक चालेल पण छान करायचं, पण सगळे उच्चार, सगळे आघात, ओम नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव सर्वं खलु इदं ब्रह्मासि, त्वं साक्षात् आत्मासि नित्यम्। इतकं ते सगळे आघात करायला पाहिजे। ऋतं वच्मि, सत्यं वच्मि, अवत्वम् अववक्तारम् अवश्रोतारम्। आणि हे जर चुकवले तर बाबा म्हणायचे, ओ हे वेळ घालवायला नाही लिहिलेले। या आघातावर त्याचा परिणाम अवलंबून आहे। हे सगळे ना नख आणि दात जर काढून टाकले तर काहीच धार नसलेल्या या सिंहाचं काय करायचंय, नुसतं कपाटात ठेवण्यासारखंच होईल, उपयोग काहीच नाही। एक आवर्तन असलं तरी पुरायचं, पण त्यात आनंद असायचा, आपण छान केलं, पूर्ण केलं, त्या गणेशावर एक भक्तियुक्त श्रद्धा ठेवून केलं। आता जर उलट सांगितलं, जुन्या काळी कसं आवर्तन करा मग न्याहारी मिळेल, आता नवीन ऑफिस टाइम प्रमाणे 9 वाजता न्याहारी आहे हे आधीच सांगतात, मग त्याच्या आत आवर्तन, आवर्तन शब्दामधील शब्द आवर्तन, तुमचं आवर्तय ना, आवरेल ना तुमचं, आमचं 10 नंतर म्हणायचं नाही नाश्ता इथे, आवर्तन ना तुमचं। मग कुठलं काय विचारा ना, कुठलं काय, मधलं आदलं स्टेशन कळलं तरी खूप झालं, जे हा काय नक्की म्हणतोय मनुष्य मगापासून, एखादं स्टेशन सत्यांश वाजतो तर सत्यांशमीपर्यंत आलं होतं काहीतरी. आनंद काय त्याच्यात, हजार वेळा म्हटलं फक्त ते निर्माण काय झालं. तसं ते म्हणतात नुस तप म्हणजे एक विशिष्ट नियम आहेत, यज्ञ म्हणजे एक विशिष्ट क्रिया आहेत. नियम पाहिजेत, क्रिया पाहिजेत, अगदी मान्य आहे. पण हे सगळं प्रेम शून्य असेल तर त्याला काही अर्थ राहत नाही. आणि म्हणून भक्तियुक्त उपासना आवश्यक आहे. अशा वेळेला सर्व ऋषींनी विनंती अशी केली आहे की भगवंता तुमचं तांडव नृत्य बघायची आम्हाला खूप इच्छा आहे. भगवंतांनी तांडव नृत्य केलंय आणि मग सर्व ऋषी मुनी आनंदित झालेत. वा वा, आमचं जीवन धन्य झालं, आम्ही शिव तांडव पाहिला. तेव्हा परत सातव्या अध्यायामध्ये शिवानी जाणीव दिली आहे म्हणजे अजूनही देहरूपाच्या दर्शनातच आनंद आहे. ह्याच्या पुढे कधी जाणार, निराकार ओंकारापर्यंत आनंद घ्यायला कधी शिकणार. अरे हो, खरंच की म्हणल्या चुकलं आमचं. अजूनही देहाच्या चौकटीतच आनंद आहे म्हणून त्याला पशु म्हटलेलं आहे. मनाच्या पातळीवर जगला तर मानव, देह पातळीवर जगतोय तोवर पशु. अर्थात तरी सुद्धा ते चुकतायत म्हणून त्यांना सोडून नाही देतायत, त्यांना सांभाळावं लागतं, सांभाळून पुढे आणावं लागतं. जगामध्ये असे जे जे सर्व ते सगळे पशु, माणसासकट सगळे पशु. आणि या सगळ्यांचं पालन करून त्यांना मी पुढे नेतो म्हणून हा पशुपती. पती हा शब्द पालक याही अर्थी येतो, नवरा याच अर्थी सतत तो वापरला जात नाही. पालक याही अर्थी हा शब्द येतो. जसं विधानसभेमध्ये सभापती, सभेचा नवरा नव्हे. राष्ट्राला राष्ट्रपती, विद्यापीठाला कुलपती. सांभाळ करणारा या अर्थी हा शब्द असतो. त्यामुळे गोपाल कृष्णाचं सुद्धा कोणी चुकीचं वर्णन करत असेल तर किमान तिथे थांबून त्याला आपण हे दोन तीन दृष्टांत देऊन सांगितलं पाहिजे. तो 16,000 स्त्रियांचा पती झाला या अर्थी पालक झाला असा अर्थ होतो. पालकत्व घेणं हाही पती शब्दाचा अर्थ आहे. त्यामुळे परमेश्वराच्या चरित्रामध्ये असा अनाचार कोणी ठेवू नये, हे पुनर्वसन आहे. पालकाच्या जबाबदारीनं केलेलं पुनर्वसन आहे. पशुपती या शब्दाचा अर्थ या ठिकाणी सांगितला आहे. आणि मग महर्षी विचारतात की आम्ही समजा कोणाकडे योग शिकायला गेलो, अभ्यासाला गेलो, दुसऱ्या कोणाकडनं आम्ही कशाला शिकू. भगवान रुद्रा तुम्हीच आम्हाला शिकवलं तर जास्त बरं होईल, पण तुम्ही आता देहरूपाने या ठिकाणी असाल असं नाही. आम्ही कसं ओळखावं आमच्या पुढच्या पिढ्यांनी, इथे शिव आहेत, इथे रुद्रशक्ती आहे, इथं आपण शिकूया, हे कसं ओळखायचं, याची काही खूण द्या. आणि अशा वेळेला त्यांनी सांगितलंय ज्या तपस्व्यांच्या अंतःकरणात तृप्ती असेल, जे तपस्वी सर्वज्ञ असतील, ज्यांना या तपाचं अनादि ज्ञान असेल, जे कोणत्याही क्षुद्र गोष्टीनं परतंत्र होणार नाहीत, स्वतःचं स्वातंत्र्य जे घालवत नाहीत, त्या तपामुळे ज्यांच्याकडे अनंत शक्ती प्राप्त असते आणि समाजात असूनही जे नित्य अलिप्त असतात, असे जे जे योगी तपस्वी असतील तिथे माझं वास्तव्य आहे, ही खूण तू लक्षात घे. मात्र या 6 गोष्टी तपासायला पाहिजे तो. एखाद्याला सर्वज्ञता आहे सापडलं तर तिथे तृप्ती असली पाहिजे. सारखा तर तुझा घर माझ्या नावावरती कर, मग तुला योग शिकवतो. म्हणजे इथे रुद्र नाहीत. किंवा आता मला तुम्ही सांगणार होतात ना, नाही नाही हे म्हटले मी 10 लाख रुपये देतो, आता ह्यांना सांगतो. ह्या गोष्टीसाठी जर मी परतंत्र होणार असेल तर इथं रुद्र नाही. आणि चहा कुठे ठेवलाय? ठेवलाय ना तिथे, गरम करायला ठेवलाय. हो का? नाही इथे ठेवा. नाही इथे कशाला ठेवू? नाही चुकून कोणतरी घेईल तिथला, तो माझा आहे. तुम्ही बाहेर चाललाय का आता? हो. कुठले कपडे घालताय? तुला काय करायचं त्याची? प्रत्येक गोष्टीत तो नाक घालू लागला की अलिप्तता गेली. एखादा गुरु असावा, मार्गदर्शक असावा. याचा अर्थ प्रत्येक वेळेला तर मी शिंकावं कधी, जांभही कधी, हे नका बघू असो. तुमचे काकाच का तुमच्याकडे आले होते? मग मामा केव्हा येणार होते? मग कशाला या चौकशा माझ्या शिक्षणासाठी काही गरजेचे आहेत का? माझा स्वेटर कुठल्या रंगाचा असावा हा माझ्या शिक्षणाचा विषय आहे का? अलिप्तता दिसत नाही. सगळ्यामध्ये नाक घालायची इथे रुद्र नाही. इथे रुद्र नाही. रुद्रता तर अशी आहे की तुम्ही विचारायची गरज नाही. इतक्या सर्वांगाने परिपूर्ण सद्गुरु असतील तर शिष्यच सगळे येऊन सांगेल, त्याला विचारायचीच गरज नाही. अशा 6 रूपामध्ये रुद्रांना ओळखावं असं ते म्हणतात. विश्वरूप महादेवांचं दर्शन या ठिकाणी त्यांना झालंय आणि आता त्यांनी एकेका गोष्टीला सुरुवात केली आहे. ते म्हणाले, आम्ही अशा रूपाच्या दर्शनाला, तपश्चर्येला कशी सुरुवात करावी? मग या ठिकाणी अष्टांग योग जो आपल्याला माहिती आहे तोच परत सांगितलाय. फक्त पुन्हा एकदा शिवानी जाणीव करून दिली आहे, यातल्या क्रिया जितक्या महत्वाच्या आहेत, म्हणजे शरीर क्रिया, तितक्याच मानसिक क्रिया महत्वाच्या आहेत. एक क्रिया झाली आणि दुसरी नाही झाली तर ते फळ अपेक्षित धरू नका. किंबहुना मानसिक क्रिया जास्त अवघड आहेत, शरीर क्रिया खूप सोपे आहेत योगातल्या, त्या मानाने सोपे आहेत. तसंही सोपं नाही. पद्मासन घालून बसावं ही काय सोपी शरीर क्रिया आहे का? मानसिक ज्या क्रिया सांगितल्या त्या मानाने ते सोपं आहे इतकंच सांगितलं. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी, अष्टांग योग. पैकी पहिल्या यम नियम नावाच्याच 2 चेंडू मध्ये आपल्याला त्यांनी आउट केलेलं आहे. पुढची मॅचेस खेळायची नाहीये. ह्याच्या पुढचं सगळं जरी जमलं, आसन जमलं, प्राणायाम जमला, इयत्ता पहिली दुसरी, यमनियमाचं काय? कारण यमनियम हे 2 गोष्टी मानसिक आहेत आणि आसनापासून शरीर क्रिया सुरू होतात. आणि यमनियमामध्ये नेमकं त्यांनी प्रकरण असं घेतलंय, पहिली अहिंसा, बोलण्याने सुद्धा कुणाला न दुखावणे. चला सोडूनच देऊ आपण, हे शक्य नाही आपल्याला योग करता येणं. प्रत्यक्ष चापट मारणे हे खूप लांबचं झालं, माझ्या वाचेन सुद्धा कुणाला दुःख होता कामा नये, इतकं मी मला स्वतःला सांभाळणार, तर ती अहिंसा। त्या तपस्येच्या कालखंडात अर्थात असा प्रश्न येईल, मग जगावं कसं? अत्यावश्यक हिंसेला इथे सूट आहे की ज्याच्या शिवाय तुम्ही जगू शकत नाही त्या हिंसेचा इथे विचारच करायचा नाही। आत्यंतिक अहिंसा हे न पाळता येण्याचंच तत्व आहे, नाही तर आंघोळच नाही करता येणार। स्नान करण्याने सुद्धा अंगावरच्या अनेक रोग जंतूंची हत्याच असते। डास चावल्यानंतर गादी ढेकून झाले, अगदी हाताने नाही म्हणले ते औषध तर मारीन का नाही, व ते नाही मारले तर मी जगू कसा? भाजी का होईना, कापावी लागेल ना, उकळावी लागेल ना, अन्न चावावं तर लागेल ना। मी चाललो तरी सुद्धा माझ्या पायाखाली अनेक मला न दिसणारे जीवजंतू मरतात, चालू नको का? मी बोललो तरी हवेतले माझ्या समोरचे अनेक जंतू आत्ता मरतात, तू बोलू नको का? डोक्यात उवा झाल्या मारू नको का? काहीच न मारता कसं जगावं माणसानी? या सगळ्याला अत्यावश्यक हिंसा असं म्हणतात। जीवनावश्यक म्हणजे जीवनावश्यकच फक्त हिंसा, यालाही अहिंसा म्हटलेलं आहे। तेव्हा या सगळ्या हिंसा आपण करतो म्हणजे आपण अहिंसा पाळत नाही असा गैरसमज नसावा। जीवनावश्यक ज्याच्या विना मीच मरीन अशी हिंसा होणार आहे, अशा हिंसेला मान्य केलंय। किंबहुना जीवन ही चौकट ठरवून अत्यावश्यक फक्त अत्यावश्यकच हिंसा पाळणारा म्हणजे अहिंसा पाळणारा, अहिंसा म्हणजे हिंसा नाही असं नाही, अत्यंतिक हिंसा नाही। या सगळ्यासाठी जर आपण नुसतंच बसून राहायचं असेल तर मग स्वतःच मरणं हाच एक उपाय राहतो, मग तीही हिंसाच होते, कशी अहिंसा पाळणार? तर हिंसेमध्ये देशाचं संरक्षण करण्यासाठी सैनिक शत्रूच्या सैन्यावर गोळीबार करून त्यांना मारतात, तरी सुद्धा सैनिक अहिंसाच पाळतात। हा गोळीबार नाही केला आणि शत्रूला आमच्या राज्यात घुसायला परवानगी दिली त्याला हिंसा म्हणतात, कारण ते जीवनावश्यक नव्हतं, जीवनघाती होतं, नियम कृतीवर नाहीये, जीवनाशी निगडीत आहे, जीवन वाचवण्यासाठी झालं असेल ती अहिंसाच आहे। आणि अनेक लोकांचं जीवन उद्ध्वस्त होण्यासाठी जर कारणीभूत काही झालं तर ती हिंसा आहे। दुर्दैवाने भारतामध्ये या पुराणोक्त हिंसा अहिंसेचा विचार नीटपणे डोक्यात कुणी घेतला नाही, त्यामुळे पुढचे हे सगळे प्रश्न निर्माण झाले। भगवान महाविष्णू महाराज की जय।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणारं कूर्म पुराण। वक्ते होते राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा।

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। मंगळवेढ्यातल्या कोष्ट्याला स्वामींनी स्वप्नदृष्टांत दिला ही बातमी पंचक्रोशीत पसरली। स्वामींना भेटायला लोक लांबून लांबून येऊ लागले। आपल्या अडचणी स्वामींच्या कानावर घालू लागले। स्वामी मार्ग दाखवतील ह्याची लोकांना खात्री वाटू लागली। प्रत्येकाच्या दुःखाची प्रतवारी वेगळी होती। येणारा प्रत्येकजण स्वामींच्या पाया पडायचा आणि त्यांच्यासमोर आपली वेदना प्रकट करायचा। स्वामींना भेटायला एक वृद्ध जोडपं आलं। त्या स्त्रीने स्वामींच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला। स्वामी ध्यानस्थ बसले होते। त्यांनी डोळे उघडले। त्या वृद्ध स्त्रीचे व्याकुळ डोळे स्वामींनी पाहिले। स्वामींना अंतर्ज्ञानाने तिचं दुःख लगेच कळलं। तरी सुद्धा स्वामींनी त्या वृद्ध स्त्रीला विचारलं, माते तुला कसलं दुःख आहे, मोकळेपणाने प्रकट कर। स्वामींच्या बोलण्यातलं आर्जव आणि प्रेम पाहून ती स्त्री स्वामींच्या चरणांशी बसली आणि म्हणाली, स्वामी आपल्या कृपेने सर्व काही उत्तम आहे। देवाने सर्व काही दिलं परंतु मला मूल झालं नाही। त्यासाठी गेली अनेक वर्ष जीव तडफडतो आहे। आयुष्य उतारवयाला लागलं। आता मूल होण्याची शक्यता संपुष्टात आली। तेवढी कृपा झाली असती तर आयुष्य धन्य पावलं असतं। खूप वैद्यांना प्रकृती दाखवली, खूप व्रत केली, तीर्थक्षेत्रांवर गेले, नवस बोलले, परंतु ही माझी कूस काही उजळली नाही, असं म्हणून स्त्री हुंदके देऊन रडू लागली। स्वामींनी त्या स्त्रीच्या पाठीवरून अतीव प्रेमाने हात फिरवला। स्वामी म्हणाले, माते काळजी करू नकोस, श्री दत्तात्रेयांवर विश्वास ठेव। असं म्हणत स्वामींनी त्या स्त्रीच्या कपाळावर भस्म लावलं। स्वामींनी तिच्या पतीला हाक मारली आणि सांगितलं, हे समोर जे शिरसाचं झाड आहे ना, त्याला पांढऱ्या रंगाचा डिंक लगडला आहे, तो घेऊन जायचा आणि मधात घालून 3 दिवस हिला खायला द्यायचा, सर्व काही ठीक होईल। त्या वृद्ध स्त्रीने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला। 3 दिवस शिरसाचा डिंक मधात घालून तिने खाल्ला। वर्षभराने त्या वृद्ध स्त्रीला मुलगा झाला। आश्चर्य म्हणजे उतार वयातल्या स्त्रीला स्वामींच्या कृपेने संतती झाली। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय साधक स्वामी भक्तांनो, एक लक्षात ठेवा की प्रत्येक दुर्दैवी आणि कमनशिबी जीवाबरोबर त्याचं प्रारब्ध जोडलं गेलेलं असतं। ह्या प्रारब्धाच्या खाणाखुणा प्रत्येक जीवाला हर क्षणी जाणवत असतात। ह्या प्रारब्धाची गती खरं तर एक सत्पुरुष सोडलं तर कुणालाच कळत नाही। प्रारब्धात काय लिहिलं आहे हे कुणालाच वाचता येत नाही। फक्त साक्षात्कारी अवतारी पुरुष प्रारब्ध वाचू शकतात आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवू शकतात। त्यासाठी प्रथम त्यांना शरण जावं लागतं। स्वामींनी त्यांच्या चरणांशी आलेल्या प्रत्येक दुर्दैवी जीवाचं प्राक्तन वाचलं आणि प्रत्येकाला मार्ग दाखवला, त्यांचं दुःख हरण केलं। म्हणून स्वामींना आपण शरण जायला हवं, तेच आपल्या पाठीशी नेहमी उभे राहतात।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणा